श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौरदिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. सकाळचे 5:58 झालेत. आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. कार्यक्रमांना सुरुवात करूया मंगलध्वनीने.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरातलं गुरुस्तोत्रम आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेली संत निरंजन स्वामी यांची भक्तिरचना.

संत निरंजन स्वामी यांची भक्तिरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात आता आर एन पराडकर यांनी गायलेलं हे भक्तिगीत.

या गीताला संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकूया संत जनाबाई यांचा हा अभंग किशोरी आमोणकर यांनी गायलेला.

संत जनाबाई यांची अभंगरचना आपण ऐकलीत. गायिका आणि संगीतकार होत्या किशोरी आमोणकर. श्रोतेहो, मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे भक्तिगीत. संगीतकार मधुकर पाठक.

राम मोरे यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता संत कबीर यांचं हे हिंदी भजन पुरुषोत्तम दास जलोटा यांच्या स्वरात.

संत कबीर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते पुरुषोत्तम दास जलोटा. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया साने गुरुजी यांची ही देशभक्तीपर गीतरचना समूहस्वरात.

साने गुरुजी यांची ही देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत समूहस्वरात. संगीत होतं कानू घोष यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरची माहिती. वाचन केले विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, फळं आणि भाज्या या पोषण मूल्यांनी समृद्ध असल्या तरी त्यांचा साठवणूक कालावधी कमी असतो. तोडणीनंतर योग्य हाताळणी झाली नाही तर ते उत्पादन लवकर खराब होण्याची शक्यता असते. प्रक्रिया उद्योगामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येतं. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येते. त्यांचे जाम, जेली, सॉस, स्क्वॅश, पल्प, पावडर, लोणची, वाळवलेली उत्पादनं किंवा फ्रोझन उत्पादनांमध्ये रूपांतर करता येतं. आज रेडी टू कुक आणि रेडी टू ईट उत्पादनांची मागणी वाढली आहे. चिरलेल्या भाज्या, फ्रोझन स्वीट कॉर्न, फळांचे मिश्रण, इन्स्टंट सूप किंवा हेल्दी स्नॅक्स यांसारखी उत्पादनं ग्राहकांना वेळ वाचवणारी आणि सोयीस्कर वाटतात. त्यामुळे अशा मूल्यवर्धित उत्पादनांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली तर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होईल. आधुनिक अन्न प्रक्रिया उद्योग विविध तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन सुरक्षित, टिकाऊ आणि बाजारपेठेसाठी उपयुक्त बनतं. सुकवणं किंवा डिहायड्रेशन ही पारंपरिक आणि प्रभावी प्रक्रिया पद्धती मानली जाते. यामध्ये शेतमाल उत्पादनातील आर्द्रता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाश, हॉट एअर ड्रायर, स्प्रे ड्राईंग आणि फ्रीज ड्राईंग या पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात सूक्ष्मजीवांची होणारी वाढ रोखली जाते आणि उत्पादन अधिक काळ साठवणं शक्य होतं. या पद्धतीचा वापर कांदा पावडर, टोमॅटो पावडर, सुकवलेल्या भाज्या, फळांचे चिप्स आणि सूप मिक्स तयार करण्यासाठी करता येतो. कॅनिंग आणि बॉटलिंग याचा उपयोग फळं किंवा भाज्यांचं निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात किंवा बाटलीत साठवणूक करण्यासाठी केला जातो. यामध्ये ब्लांचिंग, सिरप किंवा ब्राईन भरणे आणि थर्मल प्रोसेसिंग हे महत्त्वाचे टप्पे आहेत. काही पदार्थांमध्ये साखरेचा पाक किंवा मिठाचं पाणी वापरलं जातं, त्यामुळे उत्पादन जास्त काळ टिकतं. जॅम, जेली, स्क्वॅश, टोमॅटो सॉस, प्युरी, फळांचे कॅन यांसारखी उत्पादनं या पद्धतीने तयार करता येतात. फ्रीझिंग तंत्रज्ञान या पद्धतीमध्ये फळं आणि भाज्या अतिशय कमी तापमानात गोठवून ठेवली जातात, त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत. गोठवल्यामुळे जंतूंची वाढ कमी होते आणि उत्पादन ताजं राहतं. बाजारात फ्रोझन मटर, स्वीट कॉर्न, कापलेल्या भाज्या, स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रुट्स यांसारख्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. या तंत्रामुळे उत्पादनाचा रंग, चव आणि पोषण मूल्य बऱ्याच प्रमाणात टिकून राहतात. उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न संरक्षित करण्याची प्रक्रिया म्हणजेच फर्मेंटेशन. विशेषतः लोणची, व्हिनेगर, वाईन आणि काही पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. या प्रक्रियेमुळे उत्पादनांना विशेष चव प्राप्त होते आणि नैसर्गिक संरक्षक तयार होतात. पल्पिंग आणि ज्यूस एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच फळांमधून रस किंवा गर काढण्याची प्रक्रिया. यामध्ये प्रथम फळं स्वच्छ धुवून त्यांचे मशीनच्या सहाय्याने तुकडे करून रस किंवा गर वेगळा केला जातो. आंबा, पेरू, पपई, टोमॅटो यांसारख्या फळांपासून पल्प आणि ज्यूस तयार केला जातो. हा पल्प पुढे आईस्क्रीम, मिल्कशेक, बेकरी पदार्थ, ज्यूस आणि विविध पेयांमध्ये वापरला जातो. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला चांगला व्यवसाय सुरू करता येईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरची माहिती ऐकलीत. याचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करू आज दुपारी 2 वाजता.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाईक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्त्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्त्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्त्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.

डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि ॲमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ॲसिटिक ॲसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ॲसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची

0: माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर.

आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 झाले. श्रोते हो, आता एका रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 ऐकाल अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम. तर 7:55 ॲडव्हान्स आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8 समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, आज सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या आमच्या मालिकेत आपण ऐकू शकाल उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे. 9:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा आमच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमातून. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर. लेखन डॉक्टर पंकज घाटे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10:00 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आज दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये हितगुज या मालेत स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत, तसंच तिच्या शब्दातून यामध्ये सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र भावधारा. 1:45 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये वेद विश्वाचा यात समर बोबडे यांनी सांगितलेली माहिती, तसंच करिअर मंत्र या मालेत इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर दिनेश पडोळे यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:10 गीतबहारमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. लेखन केले कोमल कळंबटे यांनी.

सव्वाआठ वाजता सुगम संगीत, रात्री साडेनऊ वाजता कंट्री वाईड आणि 9:45 इन साईड्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रत्नाकर पै यांचं गायन आपण ऐकाल. त्यांनी गायलेला राग दीपकी आणि राग मालवी प्रसारित होईल. 11 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689111240।
4: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
6: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
5: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
7: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
9: नमस्कार सर, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण असं ऐकलं की ताजमहाल हॉटेल 1 महिन्यामध्ये पुन्हा वापरासाठी उपलब्ध झालं। 1 महिना हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे की जितका वेळ लागत जातो तितक्या वेळ या जखमा वाहत राहतात। कारण जे लोक असतात ज्यांनी वैभव बघितलेलं असतं त्यांच्यासमोर अशा वैभवाचा चुराडा झालेला जेव्हा दिसतं तेव्हा अत्यंत मोठी मानसिक आंदोलनं होतात। तो समाज मनाने खचतो आणि जितक्या या आठवणी ताज्या राहतात या छिन्नविछिन्न वास्तूंच्या स्वरूपामध्ये तिथे ती एकंदरीत समाजाच्या दृष्टीने तो खूप मोठा आघात असतो, समाजाच्या दृष्टीने ती खूप मोठी इजा असते। तेव्हा अशा गोष्टी जितक्या लवकरात लवकर उभ्या राहतील तेवढ्या लवकर या खुणा पुसल्या जातात आणि समाज एकदा पुन्हा उभारीनी नव्या काळाकडे बघायला शिकतो। आणि हेच मला वाटतं रतन टाटांचं दृष्टेपण होतं, त्यांनी 1 महिन्यामध्ये हे सगळं काम पूर्ण केलं आणि ह्याला पुनर्वैभव मिळवून दिला। आता ज्या दिवशी उद्घाटन झालं याचं 1 महिन्यानंतर त्यावेळेला तिथे जी काही लोकं गेली, निरपराध लोकं होती, त्यांच्या स्मरणार्थ ट्री ऑफ लाईफ म्हणून एक मेमोरियल, एक स्मारक तिथे उभं केलं गेलं। आणि हॉटेलात धारातीर्थी जी पडली लोकं त्यातल्या 31 जणांची नावं हा जो ट्री ऑफ लाईफ आहे, वृक्ष आहे, ह्याच्या मुळाशी कोवली गेली। काही काही जे मृत लोक होते ते हॉटेलात राहायला आलेले निरपराध पाहुणे होते, तर काही लोक या संकटाला तोंड देणारे त्या हॉटेलमधले कर्मचारी पण होते, काही लोक पोलीस होते, काही सुरक्षा दलात काम करणारे कर्मचारी होते। हॉटेलात प्रवेश करणाऱ्या लोकांना सतत या गोष्टीची आठवण राहावी या उद्देशाने, या एकमेव हेतूने रतन टाटोंनी हे ट्री ऑफ लाईफ म्हणजे जीवन वृक्षाचं स्मारक, सर्वांची स्मृती कायम लक्षात राहावी या उद्देशाने ते उभारले। आता या स्मारकाची जी उभारणी झाली ही करताना छत्तीसगडचे एक नामवंत मूर्तिकार आहेत, त्यांनी 2006 साली निर्माण केलेली ट्री ऑफ लाईफ ही शिल्पाकृती वापरलेली आहे। मुळातच हा जो आर्टिफॅक्ट होता, ही जी शिल्पाकृती होती, ही ताजमहाल हॉटेलचं जे स्वतःचा एक संग्रह आहे त्या कला संग्रहाचा भाग होती। साधारणपणे 6 फूट उंचीची ही कलाकृती आहे आणि ती पंचधातूंनी बनवलेली आहे, मिश्रधातूंनी बनवलेली आहे। आणि ती जी ही

0: प्रतिकृती होती ही ताज हॉटेलची जी जुनी इमारत आहे आपल्याला नेहमी दिसते समुद्राच्या बाजूला, तिथे जो वरती घुमट आहे 5व्या मजल्यावरती त्याच्या खाली ठेवलेली होती. आणि दहशतवादी हल्ला जेव्हा झाला तेव्हा या शिल्पकृतीला काही झालं नव्हतं, काही धक्का लागला नव्हता. मुळातच ही जी ट्री ऑफ लाईफ म्हणजे जीवनवृक्ष ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना एक सामर्थ्यशाली प्रतीक म्हणून अनेक धर्मांमध्ये वापरली जाते आणि तिचा संबंध अमरत्वाशी जोडला जातो. आणि ते प्रतीक स्मारक म्हणून निवडण्यासाठी रतन टाटांनी खूप मोठं औचित्य साधलं असंच आपल्याला म्हणायला लागेल. रतन टाटा एवढं करून थांबले नाहीत, तर त्या हल्ल्यामध्ये जे बळी पडलेले आणि जखमी झालेले लोक होते, हॉटेलातलेच नव्हे बाहेरचे पण, या सर्व लोकांच्या मदतीसाठी त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी एक ट्रस्ट उभारायला सुरुवात केली आणि या ट्रस्टचं नाव ठेवलं ताज पब्लिक सर्व्हिस वेलफेअर ट्रस्ट. म्हणजे केवढी मोठी सामाजिक भावना यामागे होती हे बघा. आणि त्या ट्रस्टलाही देशातून परदेशातून खूप लोकांनी अत्यंत चांगला सहभाग नोंदवला. या ट्रस्टचं स्थापनेमागे जी काही ध्येयधोरणं होती त्याच्यामध्ये मुख्य भाग म्हणून त्या हल्ल्यामध्ये जे लोक जखमी झाले त्या लोकांना आणि जे लोक मृत झाले त्यांच्या कुटुंबियांना ताबडतोब मदत दिली गेली. आणि त्यात सामान्य जनता असतील, पोलीस असतील, सुरक्षा दलाचे कर्मचारी असतील, तिथे आलेले ग्राहक असतील किंवा ताज हॉटेलचे स्वतःचे कर्मचारी असतील, या सर्वांचा समावेश होता. याच्यापुढे अशा कधी घटना घडतील, आपत्ती होतील किंवा हिंसाचार झाला तर इतर किंवा अनेक इतर संकटं येतात, त्यातले जखमी असतील, त्यातले बळी असतील, यांना सहाय्य करण्यासाठी ह्या ट्रस्टची स्थापना झाली. आणि हा ट्रस्ट वेळोवेळी अशा प्रसंगामध्ये सहाय्य करत असतो. ताजची मालकी इंडियन हॉटेल कंपनीकडे आणि ह्या कंपनीनं या ट्रस्टसाठी एक ठराविक निधी, भरघोस निधी दिलेला आहे. आणि त्याशिवाय टाटांचे जे इतर ट्रस्ट आहेत म्हणजे दोराब टाटा ट्रस्ट आहे, रतन टाटा ट्रस्ट आहे, यांनी पण या ट्रस्टला, या निधीला अर्थसहाय्य पुरवलेलं आहे.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि NCCF सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा SIR ची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून SIR मुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं 3रं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित

करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना, ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं.

0: हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, 28 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर याविषयी. लेखन केलंय डॉक्टर पंकज घाटे यांनी. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. तेव्हा नक्की ऐका स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त कार्यक्रम. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकाल हितगुज या मालेत स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत, तसंच तिच्या शब्दातून सुरेखा देवघरे यांचं मनोगत. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम वनिता मंडळ आज दुपारी 12 वाजता. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकडिस प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः आपदा मित्र कार्यक्रम, आपदा मित्र व आपदा सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे, तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी

0: प्रशिक्षणासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो. विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम लोक घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, एनडीआरएफ एसडीआरएफ मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 उपाययोजना, नंतर 2035 उपाययोजना आणि 2047 यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047 तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतं. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे. झिरो टॉलरन्स म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलेही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेगवेगळे इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्ह पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यामुळेच नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अतिउत्साह काय बऱ्याच वेळेस असतं तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातं पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं.

0: या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A, 112A, यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो, वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज आहे 28 मे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्याग्रहासारख्या लढ्यांबरोबरच सशस्त्र क्रांतिकारकांची तेवढीच मोलाची साथ होती आणि या क्रांतिकारकांचे आद्य प्रणेते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांनी तरुणांच्या मनातल्या ठिणग्यांवर त्यांच्या विचारांची जणू फुंकर घातली आणि मग ते तरुण क्रांतिकारक जणू धगधगते निखारे बनले. सावरकरांनी त्यांना संदेश दिला की राष्ट्र कधीही मरत नाहीत, मनुष्याला स्वातंत्र्यात राहण्यासाठीच परमेश्वराने निर्माण केले. त्यांच्या शब्दाशब्दातून जणू क्रांतीच्या मशाली ते पेटवत होते. म्हणूनच स्वतःचं आयुष्य हसत हसत उधळून लावणारे असंख्य क्रांतिकारक निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे शब्द जणू त्यांचं स्फूर्तिस्थान ठरले. सावरकरांनी म्हटलं होतं की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. आजच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी त्यांना शतशः नमन.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर. लेखन डॉ पंकज घाटे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: गेल्या दोन भागात डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
1: अजून एक दोन तीन महत्वाची कारणं आहेत. एक मधुमेह राहिला आहे, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना ओकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काहीही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बायप्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे, मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीची असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल, आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणे येत असतील, आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिलात तर सप्रेस होईल फक्त. म्हणजे बायप्रोडक्ट तयार झालाय, हा पित्त तयार झालंय, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, ते न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटॅसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करते की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं, आणि भविष्यात पुढे जाऊन ह्या आम्लपित्तामुळे रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालवायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तात होणारा रक्तस्राव आपल्याला, डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
0: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो, म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199.
0: तर आम्लपित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
1: जसं मी आता मागाशी सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू म्हणजे जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
0: अच्छा,
1: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे. डोळ्यातला जे ॲक्वियस ह्युमर आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठाय लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं, आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं एवढं त्याचं स्वरूप असतं, पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेले असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढतंय, तर ते ओपन अँगल ग्लॉकोमा आहे की क्लोज अँगल ग्लॉकोमा आहे, त्याचं कारण काय, तसं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जिरलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो का आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच पण अंधत्वी टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
0: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली

0: दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: डॉक्टर, अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
2: जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांना माहिती झाले मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
2: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसाना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा मूत्र शर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा मूत्र शर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो. याचं कारण मधुमेह हा मुळात विकारत असा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली, पण 8-10 वर्ष होऊन गेली असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात तो परत परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदा नंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम्पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय असताच कामाने. तो रक्तस्राव पुन्हा उद्भवू नये डोळ्यात, म्हणजे जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर ऍब्झॉर्ब होईलच, कोणत्याही पॅथीने ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो. खरं तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला हे आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: करू
2: शकतो आपण. ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्यातला रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, हे म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायम स्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्यांचे क्रियाकल्प करावे लागतात. कारण रक्तस्रावहून जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्रावहून पडद्यावरती परिणाम झाला असेल तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर शुद्धी म्हणजे वमन विरेचन बस्ती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोवेष्टन शिरोधारापासून ते पादाभंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातनं आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की होऊ शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो, पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहेत. तर गेल्या 3 भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेतली.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: पुढच्या भागात एका नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.

0: श्री विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. 7:50 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत.

0: रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
2: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
2: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
2: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
2: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
2: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
2: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
2: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
2: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
2: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
2: धन्यवाद.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,

0: हा होता अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम. आणि आता ऐकूया ॲडव्हान्स आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 42 वर्षाच्या महिलेची ही केस आपण बघणार आहोत ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास होत होता आणि या कंडिशन मध्ये त्या ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आलेल्या होत्या. तर व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय आणि कशामुळे या व्हेरिकोज वेन्स होतात, कारण काय, याबद्दल आज बोलूयात.
3: कसं आहे, आता वेन्स म्हणलं की रक्तवाहिन्या, हृदयाकडे येणारे रक्तवाहिन्या आपण ज्याला म्हणू. तर होतं कसं की म्हणजे जेव्हा पायाला रक्तपुरवठा होत असतो तेव्हा ते ग्रॅव्हिटीनुसार खाली जातं, पण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जेव्हा ब्लड वर येत असतं तर त्यावेळेला ते तिथल्या रक्तवाहिन्यांची जी इलॅसिसिटी असते त्याच्यामुळे ते वरवर चढत असतं. पण जर का समजा म्हणजे काय म्हणतो त्या रक्तवाहिन्या जर का काही कारणाने कडक झाल्या, मग त्यामध्ये त्याचं कॅल्सिफिकेशन झालं किंवा म्हणजे त्या ठिकाणी जर का हीट वाढलेली असेल, तर अशी अनेक कारणं आहेत त्याला. तर तिथल्या जर का रक्तवाहिन्यांची किंवा व्हेन्सची म्हणू प्रॉपरली आपण, तर त्यांची इलॅसिसिटी जर का कमी झाली तर मग काय होतं, रक्त उलट्या दिशेने जायला सुरुवात होते. म्हणजे जे वर चढायला पाहिजे ते खाली जातं. पण आता कसं आहे, आपल्या म्हणजे रक्तवाहिन्यांची रचना अशी आहे, तिथे फ्लॅप्स आहेत.
2: अच्छा.
3: म्हणजे वर रक्त जाऊ शकतं पण उलट्या दिशेला मात्र येता येत नाही. मग त्यामुळे उलट जायला लागले की तो फ्लॅप काय होतो, पटकन बंद होतो. आणि मग तो बंद झाला की तिथे ते रक्त साठून राहतं, खालून वर जाणारं रक्त सुद्धा काय होतं तिथे थांबून जातं आणि मग त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्या अशा फुगून जातात. आणि व्हेन्स असतात त्या नेहमी सुपरफिशियल लेवलला असतात, आर्टरी थोड्या डीप लेवलला असतात आणि त्या सुपरफिशियल लेवलला असल्यामुळे, वरच्या लेवलला असल्यामुळे त्या अशा फुगलेल्या ज्या रक्तवाहिन्या ते आपल्याला दिसतात. असं असतं की एखादी मोठी नस जर का ब्लॉक झाली मग तिथे जर का रक्त वगैरे साठलं तर मग तिथे ते निळसर वगैरे दिसायला लागतं आणि त्याला ज्या काही कनेक्टेड ज्या काही मग छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातून मग रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे मग त्या हिरव्या व्हायला लागतात. आणि अशा अनेक मग जर का म्हणजे रक्तवाहिन्या जर का ब्लॉक झाल्या तर मग काय होतं की पाय दुखणं असेल किंवा टाच दुखणं असेल अशा सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते. आणि मग ज्या काही फुगलेल्या रक्तवाहिन्या असतात याला व्हेरिकोज वेन्स असं म्हटलं जातं.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484061025.
3: आयुर्वेद मात्र काय म्हणतं की व्हेरिकोज वेन्स झालेले आहेत, बरोबर की नाही, तुम्ही जरी त्या ओपन करून दिल्या तरी परत होण्याची शक्यता असते. आणि आमच्याकडे अशा बरेच केसेस आलेले आहेत की ज्यांनी बाबा लेझर ट्रीटमेंट घेतली, व्हेरिको वेन्स तेवढ्यापुरत्या बऱ्या झाल्या, परत क्रिएट झाल्या, मग किती वेळा घ्यायची हाही प्रश्न येतो. आणि तुम्ही अति वेळा घेऊ पण शकत नाही ते, बरोबर ना, शरीराला पण सहन झालं पाहिजे. तर त्यामुळे आयुर्वेदाचा पहिल्यापासून स्टँड असाच आहे की व्हेरिको वेन्स झाल्या असतील तर पहिल्यांदा तिथे हार्डनेस आलेलं आहे, वेन्स खराब झाल्या, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये लोकल, स्नेहन, स्वेदन, बरोबर ना, त्यानंतर तिथे लेपन, लेप वेगळ्या प्रकारचे, म्हणजे तिथल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य पहिल्यांदा काय करा, चांगलं करा. आणि सायमल्टेनियसली जो ब्लॉक झालेला आहे, बरोबर ना, म्हणजे आता मॉडर्न मध्ये इतके दिवस ट्रीटमेंट का नव्हती कारण तो ब्लॉक पुढे जाऊन अडकेल, मग आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून तेच तर केलं जातं, त्यासाठी तिथे जळू लावल्या जातात, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये आम्ही जिथे बघतो ब्लॉकेजेस कुठे आहेत आणि त्या ठिकाणी जर का जळू लावली तर ती काय करते, ते पूर्ण तिथलं सगळं जे काही ब्लॉकेजेस आहे तो काय करते, सग करून घेते. आणि जळूचा म्हणजे मेनली म्हणजे म्हणतो ना की गुणधर्म आहे की ती फक्त खराब रक्त पिते, कारण रक्तवाहिनीतून काय म्हणत रक्त जाणार आहे, ती जर का पितच राहिली तर मुश्किल काम होईल, बरोबर ना. पण तिचा गुणधर्म असा आहे की ती फक्त खराब रक्त पिते, त्यामुळे जोपर्यंत तिथे ब्लॉकेजेस आहेत, खराब रक्त आहे, ती तेवढं शोषून घेते आणि ते जर का निघून गेलं की मग ती व्हेन्स काय होते, परत वर्किंग मध्ये येत. म्हणजे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना दोन्ही पद्धतीने केली जाते की बाबा रक्तवाहिनींचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणजे फ्युचर परत व्हेरिक व्हेन्स होऊ नयेत आणि आहेत त्या पण काय केल्या पाहिजेत, काढल्या पाहिजेत, बरोबर की नाही. तर त्यामुळे जर का व्हेरिक व्हेन्सवर जर का परमनंटली जर का सोल्युशन पाहिजे असेल आयुर्वेदाला पर्याय नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 10.

0: 0025 पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि आठव्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती नदी सुधार प्रकल्प रस्ते आणि बंदरांचा विकास सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे

400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं 3रं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत

0: हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्ण पदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची आजची पहिली प्रसारणसभा आणि या प्रसारणसभेत मी आहे आपल्यासोबत आपली रेडिओ मैत्रीण मंजिरी गोखले. सकाळचे 8:41 झाले आहेत. आता कोकणची खाद्य संस्कृती यामध्ये ऐकूया उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। श्रोते हो नमस्कार। कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा आमंत्रित केलंय उल्का पटवर्धन यांना, आणि कोकणातल्या पारंपरिक विविध पाककृती आपण त्यांच्याकडून पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत। तर उल्काताई, स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत।
2: धन्यवाद।
1: आज सुरुवातीला कुठला पदार्थ सांगणार आहात?
2: आज आपण कोवळ्या फणसाचे वडे करणार आहोत। जसं आपण बटाटे वडा करतो
1: बर,
2: तसाच आपण कोवळ्या फणसाचा वडा करणार आहोत।
1: अरे वा, मला सांगा यासाठी साहित्य काय लागेल?
2: आता साहित्य मी तुम्हाला सांगते। आता कोवळा फणस, पहिला कोवळा फणस घेऊन तो व्यवस्थित बाहेरची त्याची चारखंड काढून असा तो कापून घ्यायचा व्यवस्थित। नंतर तो आपण उकडवून घ्यायचा, त्याबरोबर आपण बटाटाही घ्यायचा थोडा।
1: बर,
2: हां। आता प्रथम आपण साहित्य सांगूया, कोवळा फणस, त्यानंतर बटाटा, मीठ, लिंबू रस, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, हिंग, तेल, बेसन, चिमूटभर खाण्याचा सोडा, त्याच्याबरोबर आपण कटही करणार आहोत।
1: बरं,
2: तर कटासाठी सुद्धा कांदा, लसूण, सुकं खोबरं, गरम मसाला, लाल तिखट हे आपण वापरणार आहोत।
1: तर श्रोते हो, कोवळ्या फणसाचे वडे आणि कट असा हा बेत आहे। तर त्यासाठी साहित्य पुन्हा एकदा सांगते, तुम्ही लिहून घ्या, कोवळा फणस, बटाटा, मीठ, लिंबाचा रस, आलं लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, हिंग, तेल, बेसन आणि चिमूटभर खाण्याचा सोडा। आणि जो कट करणार आहोत त्यासाठी लागणार आहे कांदा, लसूण, सुकं खोबरं, गरम मसाला आणि लाल तिखट। तर आता या कोवळ्या फणसाचे वडे आणि कट कसा करायचा ते सांगा।
2: प्रथम आपण कोवळा फणस चांगला चिरून घ्यायचा, तो आपण उकडवून घ्यायचा, बारीक फोडी करायच्या आणि तो उकडवून घ्यायचा। नंतर त्यामध्ये आपण थोडा बटाटाही घालणार आहोत, तोसुद्धा उकडवून घ्यायचा। नंतर उकडलेला बटाटा आणि कोवळा फणस गार झाला की तो व्यवस्थित आपण मॅश करून घ्यायचा। त्यामध्ये चवीप्रमाणे हे सगळं साहित्य आपण चवीप्रमाणे घालणार आहोत। आलं, लसूण हे वाटून घ्यायचं, आलं, लसूण, मिरची हे आपण वाटून घ्यायची, ती पेस्ट घालायची। त्यानंतर कोथिंबीर घालायची, थोडी चवीसाठी म्हणून आपण थोडा त्याच्यात लिंबाचा रस घालायचा, मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची। आणि हे आपण जशी बटाट्यावड्याच्या भाजीला भाजी करतो तशीची भाजी व्यवस्थित हातानं करून घ्यायची आणि आपण त्याचे गोळे करून घ्यायचे। नंतर आपण एक वाटीभर बेसन घ्यायचं, ते आपण पाणी, थोडं मीठ आणि हळद घालून कालवून घ्यायचं, जसं आपण वड्यांसाठी करतो तसंच कालवून घ्यायचं। त्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा, अगदी चिमूट, आणि नंतर आपण तेल गरम करत ठेवायचं आणि तेल गरम करून त्यामध्ये आपण हे छान वडे खमंग असे तळून घ्यायचे। अतिशय उत्तम वडा लागतो आणि छान लागतो, एक वेगळा प्रकार म्हणून करायला नक्कीच हरकत नाही।
1: खरंच आहे।
2: हां, आता साधारण एक दोन वाटी फणस असेल तर त्याला एक मोठा बटाटा चालू शकतो, असं अति बटाटा घालायचा नाही, कारण त्याच्यात फणसाची चव कळली पाहिजे, त्याच्यामुळे बटाटा कमी घालायचा।
1: बरोबर, फक्त गोळा करता,
2: हां, गोळा करताना, हां, असं बाइंडिंग साठी बटाटा थोडा,
1: फक्त ते मिश्रण एकत्र करता यावं यासाठी तो बटाटा वापरायचा। आता कट करताना,
2: कट करण्यासाठी आपण कांदा, लसूण, खोबरं याचं छानपैकी वाटप करून घ्यायचं, सुकं खोबरं भाजून घ्यायचं, कांदा भाजून घ्यायचा, त्यामध्ये थोडी लसूण घालायची, आलं घालायचं आणि हे सगळं मिश्रण आपण भाजलेलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक वाटप करून घ्यायचं। एका

0: पातेलीत थोडंसं एक चमचाभर तेल टाकायचं तापत. तेल तापलं की मोहरी घालायची आणि त्या याच्यावर आपण हे वाटप जे केलेलं असेल ते पाणी घालून वाटप टाकायचं पातेलीत. आणि मग चांगली आपण त्याला उकळी काढायची. उकळी काढायची, थोडा त्याच्यात गरम मसाला घालायचा. आपण घरी केलेला कुठचाही तुम्ही जो वापरत असाल तो मसाला आपण त्याच्यात वापरायचा. आणि लाल तिखट मात्र आपण घालायचं, ते फोडणीतच घालायचं, म्हणजे कटाला रंग छान येतो. आणि पाणी जे आपण ओततो कटावर ते नेहमी गरम करून पाणी ओतायचं. गार पाणी ओतलं तर कलर येत नाही, कारण लोकांना चव हवीच असते पण त्याच्याबरोबर आधी कलर चांगला दिसायला लागतो,
1: दिसायला छान.
0: हां, असं आपण म्हणतो की पदार्थ आधी डोळ्यानं पाहायचा, नाकानं त्याचा वास घ्यायचा आणि नंतर आपण त्याची चव बघायची.
1: अगदी खरंय.
0: तसं आपण हे कट करायचं आणि त्याला मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची, छानपैकी उकळायचा, मस्त वाश येतो आणि कट वडा आपला तयार होतो. बरोबर कांदा, लिंबू हे सगळं हवंच वडा म्हटलं की. आणि अशी रेसिपी आपली छान तयार होते कटवड्याची.
1: किती छान. म्हणजे आत्ता ह्या सीझनमध्ये आपल्याकडे माहिती आपल्याला की अनेक वेळा पाहुणे येत असतात आणि काहीतरी वेगळं नाश्त्याला आपल्याला सुचत नाही काही वेळा की काय करायचं. तर श्रोते हो, हे कोवळ्या फणसाचे वडे नक्की करून बघा. श्रोते हो, याचबरोबर आत्ता या आंब्या फणसाच्या दिवसामध्ये तुम्हाला माहीत असेलच घरोघरी केला जातो तो म्हणजे मेथांबा. त्याची चवच एक वेगळीच असते आणि ती सगळ्यांना आवडते. आता मला वाटतं मेथांबा कसा करायचा हे तुम्ही सांगा.
0: आता आपण मेथांब्याची साहित्य आणि कृती बघूया. तर मेथांबा करण्यासाठी प्रथम आपण, मी आता तुम्हाला दोन कैऱ्यांचंच सांगते. सांगताना साधारणपणे दोन कैऱ्या घ्यायच्या. आता या कैऱ्या शक्यतो जर तोतापुरी वगैरे मिळाल्या, म्हणजे कमी आंबट असलेल्या, कारण हापूस आंबा घ्यायचा झाला तर तो भरपूर आंबट असतो. विशेषतः मेथांबा करायला कमी आंबट असलेला असा आंबा निवडायचा निवडताना, कारण गुळ जास्त लागतो नाही तर.
1: बरोबर. उल्काताई मला सुरुवातीला सांगा की मेथांबा करायला काय काय साहित्य लागतं.
0: प्रथम दोन कैऱ्या, त्यानंतर तेल, मोहरी, मेथी, सुकी मिरची, हिंग, हळद, तिखट, मीठ आणि गुळ, एवढं आपल्याला साहित्य लागतं.
1: बरोबर.
0: हे सगळं साहित्य आपण चवीप्रमाणे घ्यायचं, अगदी प्रमाणबद्ध याच्यात सांगता येत नाही. आंबा जसा आंबट असेल त्याच्यावर हे सगळं प्रमाण अवलंबून असतं.
1: अच्छा. आता हे कसं करायचं.
0: प्रथम आपण कैऱ्या चांगल्या धुवून सोलून घ्यायच्या. त्याच्या छानपैकी लोणच्याला जशा फोडी काढतो तशा फोडी काढून घ्यायच्या. त्यानंतर आपण कढईत किंवा पातेल्यात तेल गरम होत ठेवायचं. एक दोन तीन चमचे तेल लागतं त्याला. तेल गरम झालं की नावच त्याचं मेथांबा आहे, त्याच्यामुळे पहिलं मेथी फोडणीला टाकायची. मेथी, जिरं, मोहरी असं आपण फोडणीला टाकायचं.
1: मेथी घ्यायची,
0: एक मेथी साधारण अर्धा चमचा, मोहरी एक अर्धा चमचा, जिरं एक अर्धा चमचा असं आपण फोडणीत टाकायचं. ती फोडणी चांगली तडतडली की त्यावर आपण एक सुकी मिरची, खमंगपणासाठी म्हणून आपण एखादी सुकी मिरची त्याच्यात घालायची. आणि हे चांगलं परतून झालं की त्यावर आपण आंब्याच्या फोडी टाकायच्या. आंब्याच्या फोडी टाकल्यावर थोडी हळद घालायची. नंतर ते चांगलं परतून आपण झाकण ठेवायचं त्याच्यावर. झाकण ठेवून थोड्या वाफवून घ्यायच्या फोडी, म्हणजे तशा ट्रान्सपरंट झालेल्या साधारण दिसल्या की आपण त्यामध्ये मग बाकीचं साहित्य घालायचं. आता गूळ हा आवडीप्रमाणे चवीप्रमाणे घालायचा. आंबा आंबट असेल तर जास्त लागतो गूळ, आंबा कमी आंबट असेल तर कमी लागतो, तोतापुरी आंब्याला कमी लागतो गूळ. त्याच्यामुळे तसा आपण गूळ घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं आणि आपला मेथांबा चांगला शिजवून घ्यायचा. शिजवून म्हणजे लक्ष ठेवायचं त्याच्यावर, अति घट्ट पण होता नाही. गूळ विरघळला की साधारण लक्ष ठेवायचं आणि आपल्या पानावर लोणच्यासारखा डाव्या बाजूला राहील असा तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा. अतिशय चविष्ट आंबट, गोड, तिखट, कडू अशा सगळ्या चवींचा तो मेथांबा तयार होतो. आणि सगळ्यांना, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्याला आवडतो.
1: आणि एरवीच्या पदार्थांमध्ये आपण मेथी फार वापरत नाही, ती त्याने पोटात पण
0: जाते.
1: उल्काताई, पदार्थ करता करता एक मस्त गाणं आपण श्रोत्यांना ऐकूया तुमच्या आवडीचं. सांगा तुम्हाला कोणतं गाणं ऐकायला आवडेल.
0: मला या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे भावगीत ऐकायला नक्की आवडेल.
1: जरूर आपण ऐकूया.

0: या दिवसामध्ये बरेच ठिकाणी कैरीची कढी केली जाते. तर श्रोते हो, आता आपण जाणून घेऊया की कैरीची कढी कशी करायची ते उल्काताईंकडून. मला सांगा यासाठी काय काय साहित्य लागतं.
1: तर कैरीची कढी करण्यासाठी म्हणजे प्रथमतः कैरी, मेन त्यातला इन्ग्रेडियंट कैरी.
0: बरोबर.
1: कैरीच्या फोडी एक अर्धा, किंवा आपल्या घरात ज्या मानानं माणसं असतील त्या मानानं आपण ती कढी करायची. आता समजा चार माणसं असतील तर एका कैरीच्या फोडी आपल्याला भाजतात, एका कैरीच्या फोडी काढून घ्यायच्या. त्यानंतर 2 चमचे तेल, त्याला सुद्धा मेथी लागते. त्या कढीला सुद्धा मेथीचा स्वाद छान येतो. मेथी, हळद, हिंग, जिरं, त्यानंतर आपल्याला लागणारं म्हणजे गूळ लागतो, मीठ लागतं, कारण ती पण आंबट गोड चवीची अशी छान कढी होते. आणि विशेषतः त्याला लागणारा म्हणजे ओला नारळ, कारण त्याला नारळाचं दूध लागतं. आणि थोडे तांदूळ एकतर भिजत घालून वाटून लावतात, पण आता एवढं कोण करत नाही ना. घरात असलेलं तांदुळाचं पीठ आपण घेतो, आणि ते तांदुळाचं पीठ अगदी किती, अर्धा चमचा तांदुळाचं पीठ, छोटा आपण पोहे खाण्याचा चमचा घेतो तो अर्धा चमचा तांदुळाचं पीठ, एवढं याचं साहित्य. तर प्रथम काय करायचं, तर एका पातेलीत आपण तेल गरमोट ठेवायचं, 2 चमचे तेल गरमोट ठेवायचं. त्या तेलामध्ये आपण काढलेल्या आंब्याच्या फोडी असतील त्या फोडणीला टाकायच्या. हिंग, मोहरी सगळं आपण जशी फोडणी करतो नेहमी, हिंग, मोहरी, मेथी घालून, मेथीचा दाणा आवश्यक, हे घालून फोडणी तयार करायची. ही फोडणी तयार झाली की आपण त्यावर कैरीच्या फोडी घालायच्या, आणि नंतर कैरीच्या फोडी घातल्या की त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून त्या आपण शिजवून घ्यायच्या. तोपर्यंत आपण नारळ खोवून त्याचं दूध काढायचं. नारळ आणि त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ, अगदी किती 1/4 चमचा तांदळाचं पीठ असं घ्यायचं, आणि ह्याचं चांगलं पाणी घालून आपले जेवढी आपल्याला कढी हवी असेल, चार माणसं आहेत तर 1/4 वाट्या कढी करायचे, तर त्या मानानं त्याच्यात पाणी घालून आपण ते मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं. वाटलं तर आपण फडक्यानं गाळूनही घेऊ शकतो, गाळण्यावर गाळलं तर बारीक पडतं, म्हणून आपण सरळ नारळाचं दूध हे पातळ फडक्यावर नेहमी गाळून घेतो. तसं ते गाळून घ्यायचं, आणि हे दूध गाळून आपण त्या उकळलेल्या फोडींवर घालायचं. ज्या गॅसवर फोडी आपल्या उकळलेल्या असतील त्याच्यावर हे घालायचं, शिजलेल्या फोडींवर. आणि नंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, गूळ घालायचं, आणि छानपैकी ती उकळवू द्यायची. चांगली 5 मिनिटं चांगली जितकी ती शिजेल तेवढी त्याची चव अधिक चांगली येते. आंबट गोड अशी छान चव येते त्याची. अशी आपली ही कढी तयार होते. आणि या कढीवर परत आपण सुकी मिरचीची फोडणी द्यायची असते. वरून तडका पाहिजे त्याला. तर एका छोट्याशा म्हणजे अगदी आपल्या घरात लोखंडी पळ्या असतात, लोखंडी पळीत छोटीशी फोडणी करायची तयार. एक सुकी मिरची घ्यायची, त्याचे तुकडे करून घालायचे, 2 कढीपत्त्याची पानं घालायची, आणि अशी छान खमंग, मोहरी, हिंग

0: घातलेली फोडणी वरून घालायची की दिसायलाही छान आणि चवीलाही छान. अशी आपली कैरीची कढी तयार होते.
1: एकच शंका मला येते की बरेचदा असं होतं की नारळाचं दूध जर उकळत्या ह्याच्यात घातलं तर ते फुटतं का?
0: नाही, जर आपण त्याला बेसन किंवा हे लावलेलं असेल आणि ढवळत राहायचं, विशेषतः हे कढी थोडा वेळ ढवळत राहायची, अजिबात फुटत नाही. ह्या बऱ्याच जणांची ही शंका असते की नारळाचं दूध फाटतं, पण जर आपण ढवळत राहिलं आणि त्याला थोडंसं जरी काहीतरी असं तांदळाचं पीठ म्हणा किंवा चिमूटभर बेसन लावलेलं असेल आणि ढवळत राहिलं की अजिबात फाटत नाही.
1: अच्छा, श्रोते हो, बरेचदा आपण नाश्त्याला काय करायचं ह्या विचारात असतोच आणि काही नाही तर कांदे पोहे हे ठरलेले असतात आपले. पण या पोह्यांचाच एक वेगळा प्रकार की जो आपण नाश्त्यासाठी खाऊ शकणार आहोत, तर असा पोह्याचं खमंग पीठ आज आपल्याला उल्काताई सांगणार आहेत. मला सांगा, यासाठी साहित्य काय लागतं?
0: साहित्य म्हणजे प्रथम आपण जाड पोहे, जे आपण कांदे पोह्यांना वापरतो ते पोहे घ्यायचे. त्यानंतर हे पीठ आपण ताकात करायचं असतं, म्हणजे त्याला ताक लागतं. ताक, पाणी, मीठ, साखर, ओलं खोबरं, वरून फोडणी देण्यासाठी तेल, कारण सगळ्या ठिकाणी खमंग फोडणी हवी. माझ्या सगळ्या बोलण्यातून तुम्हाला खमंग हा शब्द जाणवला असेल, कारण आमच्या घरात माझे मिस्टर तर असं म्हणतात की चहा सुद्धा खमंग कर. म्हणजे खमंग हा शब्द माझ्या घरात भरपूरच असतो, त्याच्यामुळे खमंग अशी त्याच्यावर फोडणी द्यायची असते. थोडं रंगासाठी म्हणून लाल तिखट मिरची कोणाला आवडत असेल तर ओली मिरची, असं याचं साहित्य. तर प्रथम आपण काय करायचं, हे पोहे जरा चांगले भाजून घ्यायचे. नंतर हे पोहे आपण मिक्सरला गार झाले की मिक्सरला दळून घ्यायचे. मिक्सरला दळून घेतलं की याच्यात आपण ताक, पाणी आणि मीठ, साखर असं घालून व्यवस्थित ते भिजवून घ्यायचं पीठ. एकदम भिजवताना घट्ट भिजवायचं नाही, थोडं सैलसर भिजवून घ्यायचं. त्यामध्ये आपण बारीक कांदा चिरून घालायचा, भरपूर बारीक कांदा, खोबरं आणि कोथिंबीर हे घालायचं आणि त्याला सुद्धा वरून चांगला तडका द्यायचा. त्याला सुद्धा चांगलं 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, हिंग असं घालून छानपैकी वरून फोडणी द्यायची की आपलं हे पीठ खाण्यासाठी तयार होतं. आणि अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत कोणालाही चालतं असा हा पोह्याच्या पिठाचा प्रकार आहे. खूप छान लागतं पीठ.
1: अच्छा,
0: हेच पीठ आपण दुधातूनही घेऊ शकतो. म्हणजे कोणाला ताकाचं नको असेल, आपल्या घरात कोण म्हातारा माणूस असेल, तर हेच पीठ आपण दूध घालूनही खाऊ शकतो. दूध गुळ घातलं की खाऊ शकतो, त्याचा लाडू करू शकतो.
1: पोह्याच्या पिठामध्ये दूध आणि गुळ घालून त्याचा लाडू करायचा
0: किंवा असंचही, म्हणजे दूध आणि गुळ घालून असंचही खाता येतं. अगदी लहान मुलांना सुद्धा आपण भरवू शकतो ते. असं हे आपलं पोह्याचं पीठ होतं.
1: बरोबर, त्या झटपट होणारा मला वाटतं हा नाश्ता.
0: अगदी अगदी झटपट.
1: तर श्रोते हो, आज आपण कोवळ्या फणसाचे वडे, मेथांबा आणि पोह्याचं खमंग पीठ कसं करायचं हे जाणून घेतलंय. मला वाटतं ह्या सगळ्या पदार्थकृती तुम्हाला सुद्धा नक्की आवडल्या असतील, तेव्हा जरूर करून बघा आणि हो आम्हाला सुद्धा कळवा बरं का की ह्या पदार्थकृती तुमच्या कशा झाल्या ते. श्रोते हो, 94035 73485 या मोबाईल नंबरवरती आम्हाला नक्की मेसेज करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. श्रोते हो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. उल्काताई, आज तुम्ही इथे आलात आणि विविध पाककृती खूप छान पद्धतीने श्रोत्यांना समजावून सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
1: कोकणची खाद्य संस्कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला. सकाळचे 9 वाजलेत. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. ऐकूया कार्यक्रम लख लख चंदेरी. जावेद अख्तर यांची ही गीतरचना सुरुवातीला ऐकवतोय. संगीतबद्ध केली नुसरत फतेह अली खान यांनी.

कभी खुशी कभी गम या चित्रपटातली ही होती समीर यांची गीतरचना. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, अमित कुमार, उदित नारायण आणि सोनू निगम यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना आता ऐकूया. जानम समझा करो या चित्रपटातली.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे होतं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत जानम समझा करो या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चले.

सोनू निगम, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांना आपण ऐकलं परदेस या चित्रपटासाठी. ही रचना होती आनंद बक्षी यांची, संगीतबद्ध केली होती नदीम श्रवण यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: आकाशवाणीच हे आहे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 9:30 वाजलेत. आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर. लेखन डॉक्टर पंकज घाटे. सादरकर्ते विवेक वानखडे. निवेदन पल्लवी गोडसे आणि अनघा मगदूम यांचं.

0: विनायक दामोदर सावरकर यांचं रत्नागिरीशी विशेष नातं आहे. 1921 साली अंदमानच्या अंधाऱ्या कारागृहातून त्यांना रत्नागिरीच्या कारागृहात आणण्यात आलं तेव्हापासून याची सुरुवात झाली. त्यानंतर 1923 मध्ये त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढे 1924 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजकारणात सहभागी न होण्याची आणि जिल्ह्याबाहेर न जाण्याची अट घालत रत्नागिरीतच त्यांना स्थानबद्ध केलं. पुढे 1937 साली या निर्बंधातून त्यांची मुक्तता झाली. अर्थात 1924 सालानंतर जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी नसल्यामुळे तत्कालीन रत्नागिरी जिल्हा म्हणजे सध्याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हेच सावरकरांच्या रूढीभंजक उपक्रमाचं कार्यक्षेत्र बनलं.
1: रत्नागिरीत आल्यानंतरचा प्रारंभीचा काळ सावरकरांसाठी अत्यंत वेदनादायी ठरला. अंदमानच्या अमानुष यातनांनंतर आलेला एकाकीपणा आणि अनिश्चिततेची छाया इतकी गडद होती की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावून गेले. पण याच काळोख्या क्षणी सावरकरांनी स्वतःला सावरलं. आयुष्याच्या उरलेल्या प्रवासाचं ध्येय त्यांनी मनाशी शांतपणे निश्चित केलं आणि नव्या पर्वाला सुरुवात करण्याचा मनोमन निर्धार केला. सावरकरांच्या आयुष्याचा पुढचा टप्पा इथून सुरू होतो. दोन एक महिन्यात कारागृहात रुळल्यानंतर तिथे हिंदू शुद्धी चळवळीला सुरुवात झाली. पुढे सावरकरांच्या पुढाकारानं ज्या सुधारणा झाल्या त्याची पायाभरणी रत्नागिरीच्या कारागृहात झाली.
0: सावरकर ज्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हा महाराष्ट्रात आधी सामाजिक की आधी राजकीय हा वाद सार्वजनिक जीवनाच्या केंद्रस्थानी होता. राजकारणात टिळक चिपळूणकर आमचे गुरु तर समाजकारणात रानडे आगरकर आमचे गुरु. या उभयतांच्या मतात यथाशक्य समन्वय हे आमचं धोरण असल्याचं सावरकरांनी आपल्या आत्मचरित्रात स्पष्ट केलं होतं. त्यांच्या मनाची सुधारकी जडणघडण जेरेमी बॅन्थम, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर या पाश्चात्य तत्वज्ञांच्या विचारसरणीतून झाली होती. अधिकांचं अधिक कल्याण ही भूमिका घेणारं हे तत्वज्ञान उपयुक्ततावाद म्हणून ओळखलं जातं. सावरकरांनी या भूमिकेच्या आधारे केलं जाणारं कर्म हे विहित मानलं. आपल्या कृतीचा प्रत्यक्ष उपयोग, तात्विक सुसंगती आणि अनुभवाचा निकष यांच्या आधारे आपली सामाजिक सुधारणांसाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक निश्चित केली. समाजाच्या प्रत्यक्ष अनुभवाला जे पटेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवत कोणताही बदल, मग तो कितीही क्रांतिकारक असेल, तरी तो स्वीकारण्याची बुद्धिवाद्याची सिद्धता आपल्या ठाई आणून सावरकर रूढीभंजनाकडे वळले.
1: सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हाच्या आणि ते सुटून आले तेव्हाच्या परिस्थितीत मोठा फरक पडला होता. एकेकाळी क्रांतिकारकांच्या मोठ्या उलाढाली होणाऱ्या महाराष्ट्रात टिळक युग संपून गांधी युग सुरू होण्याचा तो काळ. 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात राजकारणाचं स्वरूपही झपाट्यानं पालटलं होतं. इथून पुढची राजकीय लढाई ही केवळ विचारांनी नव्हे तर संख्येच्या बळावरही लढली जाणार आहे याची जाणीव सर्वच पक्षांना होऊ लागली. त्यावेळी हिंदू संघटनांची कल्पना महाराष्ट्र

0: महाराष्ट्रात तितकीशी रुजली नव्हती. सावरकर तोवर रत्नागिरीत आले होते. लगोलग त्यांच्या जोडीला त्यांचे बंधू बाबारावही येऊन पोहोचले. हिंदू समाजाचं संघटन करणं त्या समाजाच्या जोडीला हिंदुस्थान राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि उन्नतीसाठी कृती करणं या दोघांनाही अत्यंत आवश्यक वाटत होतं. यातून बाबारावांच्या प्रयत्नातून रत्नागिरीत 23 जानेवारी 1924 रोजी हिंदू सभेची स्थापना झाली. या संघटनेच्या माध्यमातूनच पुढे सामाजिक रूढीभंजनाचा कार्यक्रम सुरू होणार होता.
1: स्वातंत्र्यवीर म्हणण्यापेक्षा हिंदू संघटक म्हटलेलं सावरकरांना जास्त आवडत असे. मात्र त्यांनी अंतस्फूर्तीने समाज सुधारणेला हात घातला होता असं नव्हे. प्रारंभी त्यांनी भारतीय समाजाचं स्वरूपाविष्करण करताना मुख्यतः हिंदू समाजाला केंद्रस्थानी ठेवलं. हिंदुत्व वर्धनासाठी हिंदूंचा वक्तृत्वपूर्ण भरघोस गुणगौरव सावरकरांनी अनेकदा केला हे खरं, पण हिंदू समाजाची दोषशोधक भरपूर चिकित्साही अत्यंत कठोर भाषेत केली. त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष असा की चातुर्वर्ण्य म्हणजे जातीव्यवस्था नव्हे, ती व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण्यांचं सोंग आहे. पण चातुर्वर्ण्यही गेले पाहिजेत आणि जातीही गेल्या पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे समाजात विषमता माजते, जन्मजात फुटीर कप्पे तयार होतात. जातीभेदाचा मुख्य आधार अनुवंश नसून तो अनेकदा क्षुद्र समजुतींवर आधारलेला पोथीजात स्वरूपाचा आहे. तर अस्पृश्यता ही जातीभेदांमधील फार भयंकर विकृती आहे. तिच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता तर भंगतेच, पण एखाद्या माणसाला अस्पृश्य मानणे हा मनुष्यतेविरुद्ध नि स्वतःच्या आत्म्याविरुद्ध मोठा गुन्हाच ठरतो.
0: जातीभेदाचं दायित्व सर्वच्या सर्व जातींवर पडतं हे ऐतिहासिक सत्य स्पष्ट दिसल्यावर ते सांगण्यास सावरकर बिलकुल कचरले नाहीत. अस्पृश्यातही जातीयता असते. जातीभेदाच्या दोषाचे वाटेकरी सर्व जाती, सर्व वर्ण, सर्व हिंदू व्यक्ती आहेत. जन्मजात जातींवरच अवलंबून असलेल्या रोटी व्यवहार, बेटी व्यवहार, स्पर्श अस्पर्श, व्यवसाय अशा गोष्टी जातीच्या भिंती न मानता बेखटक होऊ लागल्या की जातीभेदाची विषारी नांगी मोडेल. जातीभेद, अस्पृश्यता, चातुर्वर्ण्य ही हिंदू समाजाची अंग असली तरी ते म्हणजे हिंदुत्व नव्हे. ती अपरिहार्य नाहीत, उलट तिचा उच्छेद केल्यास हिंदू समाज निरोगी होईल. सावरकरांनी केलेली जाती संस्थेच्या स्वरूपाची ही चिकित्सा सर्वस्वी नवी होती असं नव्हे. पूर्वीच्या समाजशास्त्रज्ञांनी, समाज सुधारकांनी ती निरनिराळ्या ठिकाणी आधीच केली होती, पण सावरकरांनी ती अधिक आक्रमक भाषेत मांडून तिला कृतिशीलतेची जोड दिली.
1: सावरकरांचा हिंदुत्व विचार आध्यात्मिक आणि पारमार्थिक नव्हता, तो ऐहिक होता. हिंदुत्वाकडे ते इहवादी दृष्टीने हिंदू धर्माचा ऐतिहासिक विकासक्रम लक्षात घेऊन पाहत होते. हिंदू धर्म हा त्यांच्या हिंदुत्वातील एक घटक आहे. हिंदूंमध्ये जे निरनिराळे धर्मसंप्रदाय प्रचलित आहेत त्यातून जर काही सुसंगत धर्म विचारधारा निघत असेल तर तो हिंदू धर्म होय, अशी त्यांची मांडणी होती. त्यांना हिंदू धर्माबद्दल अभिमान असला तरी हिंदू धर्म बुद्धिवादाच्या कसोटीला पूर्णतः उतरतो असा अभिमान ते बाळगत नव्हते. उलट आजचा एकही धर्म बुद्धिवादाच्या कसोटीला पूर्णतः उतरू शकत नसल्याचं त्यांचं मत होतं. धर्मग्रंथांच्या तौलनिक अभ्यासातून बुद्धिवादाच्या दृष्टीने एकंदरीत पाहता सर्व धर्मांमध्ये ग्राह्यतम धर्म कोणता असेल तर तो हिंदू धर्म असा त्यांचा निष्कर्ष होता.
0: सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे किंवा इतर अनेक सुधारक नेत्यांप्रमाणे जातीभेदावर नि अस्पृश्यतेवर आक्रमकपणे तुटून पडत, पण हिंदू धर्म सोडणं हा अस्पृश्यता घालवण्याचा उपाय आहे अशी धर्मांतरवादी भूमिका सावरकरांची नव्हती. हिंदू राहूनच अस्पृश्यांचा खरा उद्धार होईल असं त्यांना वाटत असे. जर अस्पृश्य धर्मांतरानं अहिंदू झाले तर आपल्या पैतृक परंपरेला, स्वत्वाला, स्वाभिमानाला ते गमावून बसतील. ते हिंदू राहिले तर मात्र त्यांच्या सुधारणेची हमी सुधारकांच्या प्रयत्नात आणि हिंदूंच्या परिवर्तन प्रक्रियेत आहे अशी त्यांची भूमिका होती. वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी या 7 बेड्या तोडण्याचं आवाहन ते सातत्यानं करत. सुधारणा म्हणजे अल्पमत, रूढी म्हणजे बहुमत अशी त्यांची धारणा होती.
1: आपल्या सुधारकी उपक्रमांची आखणी करताना त्यांच्या क्रांतिकार्यातील संघटन कौशल्याचा तसंच अंदमानातील अनुभवांचा त्यांना उपयोग झाला असावा. हिंदू सभेच्या आधारे कार्यकर्त्यांची फळी उभारणं, समाजातील विविध उत्सवातील स्थानिक चालीरीतींचा उपयोग आपल्या कार्यासाठी करणं, वाणी लेखणीचा मुक्त हस्त वापर आणि त्याला विविध उपक्रमांची जोड असं या सुधारणा कार्यक्रमाचं स्थूल नियोजन दिसतं. स्थळ, काळ, परिस्थिती पाहून मनपरिवर्तन, कायद्याचा आधार किंवा काही वेळा संघर्षाचा मार्गही त्यांनी निवडला. अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्योन्नती या एकमेकांना परस्पर पूरक असल्यामुळे ते केवळ अस्पृश्यतेविरोधात घोषणाबाजी न करता पूर्वास्पृश्य समाजाला सन्मानाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध

0: उपक्रम रत्नागिरीत राबवले गेले. महत कार्य करवत नसतील तर निदान अल्प कार्य का होईनात, पण काहीतरी प्रत्यक्ष कार्य करा. आणि अशी जी राष्ट्रकार्य सर्वस्वी तुमच्याच हाती आहेत, तुम्ही करू म्हणतात जी होण्यासारखी आहेत, त्यामध्ये अस्पृश्यता निवारण हेही एक असल्यामुळे ते तरी तात्काळ हाती घ्या. पूर्वास्पृश्य हिंदू स्वधर्मीयास जवळ न करणं म्हणजे हिंदू धर्माचाच घोर उपमर्द करणं होय. या सूत्रानं त्यांनी 1925 शिवोत्सवात विठ्ठल मंदिरात केलेल्या भाषणापासून आपल्या अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचं सूतोवाच केलं.
1: यामध्ये सार्वजनिक सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू समारंभ, सहभोजन यासारख्या कार्यक्रमातून जातींमधील भिंती मोडण्याचा प्रयत्न झाला. हिंदू बँड म्हणजेच वाजंत्री पथक तयार करून पूर्वास्पृश्य तरुणांना रोजगाराची संधी देत त्या योगे लग्न समारंभ, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळावं यासाठीही प्रयत्न करण्यात आले. सरकारी कार्यालय, नाट्यगृह आणि सार्वजनिक कार्यक्रमातील अस्पृश्यतेच्या रूढींविरोधात संघर्ष उभारला गेला. गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांचा वापर सावरकरांनी समाज जागृतीसाठी प्रभावी माध्यम म्हणून केला. व्याख्यानं, प्रवचनं, नाटकं, मेळे आणि सामाजिक प्रश्नांवरील जाहीर चर्चांमधून त्यांनी सामाजिक सुधारणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे मर्यादित अर्थानं का होईना, पण पूर्वास्पृश्य समाजाला सामाजिक आणि धार्मिक जीवनात स्थान मिळवून देण्याची प्रक्रिया अधिक वेगानं पुढे सरकताना दिसू लागली.
0: 1928 मध्ये झालेल्या अशाच एका जंगी कार्यक्रमात एका पूर्वास्पृश्य मुलाने हीन याती माझी देवा हा संत चोखोबांचा करुणापूर्ण अभंग म्हणताच उपस्थित असणारी 3000 सभा भारावून गेली होती. आपल्या भाषणातून उपस्थितांना उद्देशून कळकळीची हाक देताना सावरकर म्हणाले, देवाच्या दारी तरी हे हिंदू जाती, तू ह्या आपल्या पोटच्या लेकरास दूर लोटू नकोस. येऊ द्या त्यालाही देवाच्या दारी, येऊ द्या त्यालाही देवाच्या दारी, येऊ द्या. भर सभेत या लहानग्या मुलानं मंदिरात प्रवेश करताच प्रचंड जयघोष झाला. तो रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात पूर्वास्पृश्याचा पहिला प्रवेश ठरला. त्या जुन्या काळात ही घटना मोठी सामाजिक खळबळ माजवणारी ठरली. याच दरम्यान सावरकर आणि रत्नागिरी हिंदू सभेने स्पृश्य अस्पृश्य मुलांनी एकत्र बसून शिक्षण घ्यावं यासाठीही जिल्हाव्यापी मोहीमही उभारली. त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता हे उपक्रम खऱ्या अर्थाने रूढींना दिलेलं थेट आव्हान होतं.
1: सामान्यतः 1910 मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाचे पडघम महाराष्ट्रात वाजू लागले होते. त्या काळी मंदिर प्रवेश पुष्कळ निषेध प्रचलित होते. हे दूर करण्याच्या हेतून 1920 अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समूहाला मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी देशभर विविध आंदोलनं उभी राहिली. मंदिर प्रवेशासाठी लोकांना अनुकूल बनवण्यासाठी कोणताही भेद न ठेवता एकत्र दर्शन घेण्याची सोय असावी यातून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याच्या धोरणाला सावरकरांचा पाठिंबा होता. श्रीमान भागोजी शेटकीर या दानशूर गृहस्थाकडे सावरकरांनी अखिल हिंदू देवालयाचा विषय काढला. महाराष्ट्रात अनेक देवळं बांधली होती. शिवाय सावरकरांवर किरांची भक्तीही होती. त्यांच्या इच्छेला मान देऊन भागोजी शेठ किरांनी मंदिर उभारणीचा उपक्रम हाती घेतला. 10 मार्च 1929 रोजी शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांच्या शुभ हस्ते एका भव्य समारंभात मंदिराची कोनशिला बसवण्यात येऊन 1931 रत्नागिरीत पतित पावन देवालय उभं राहिलं.
0: त्या पुढच्या काळात पतित पावन मंदिर हिंदू सभा आणि सावरकर यांचं सामाजिक सुधारणांचं केंद्र बनलं. याचाच एक भाग म्हणून 1933 महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात अस्पृश्यतेचा पुतळा जाळून तिचा मृत्यूदिन साजरा करण्यात आला. त्या दिवशीच्या सभेत सावरकर म्हणाले, हा पुतळा जाळून त्या दुष्ट रूढीचा रत्नागिरी पुरता तरी मृत्यूदिन पाळण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही आधी कृती करून सगळ्या देशात सांगत आहात की रत्नागिरीने एक राष्ट्रीय प्रश्न तरी आपल्या पुरता सोडवला आहे. रत्नागिरी नगरी अशी या अस्पृश्यतेच्या गाभ्यापासून मुक्त झाली आहे. ही उद्घोषणा या पुतळ्या लागणारी आग साऱ्या देशभर कळो आणि त्या आगीत हा पुतळा नव्हे तर तुमच्या अंतःकरणातील 7000 तो दुष्ट संस्कार देखील जळून खाक हो. जन्मजात अस्पृश्यतेचा पुतळा धडधड पेटत असताना शेजारी बँड, ताशे, ढोल वाजत होते. जमलेल्या 1000 नागरिकांनी हिंदू धर्माच्या विजयाचे नारे दिले. दुसऱ्या दिवशी पतित पावन मंदिरात 11 ते दुपारी 4 सर्व जाती वर्गाच्या सुमारे 1000 लोकांचं सहभोजन सरमिसळ पद्धतीनं पार पडलं. प्रत्येक पंक्तीच्या सुरुवातीला आपण रोटीबंदीची बेडी का तोडत आहोत हे स्पष्टपणे सांगून बॅरिस्टर सावरकर प्रकट संकल्प सोडत होते, जन्मजात जात्युच्छेदनार्थ अखिल हिंदू भोजनम करिष्ये.
1: पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य मिळवण्याचं ध्येय साध्य करणं हे प्रमुख राजकारण होतं. तो संघर्ष परकीय सत्तेशी होता. याला स्वकीयांची सहानुभूती, काही वेळा मदतही मिळण्याची शक्यता असते. पण समाज सुधारकांच्या कार्यात मात्र असं होणं दुर्मिळ. सामाजिक सुधारणा

0: भावना अनेकदा रूढींच्या विरोधात असतात, त्यामुळे समाजमन दुखावलं जाण्याचा संभव असतो. ज्यांचं कल्याण करण्याचा हेतू मनात धरून जो समाज सुधारक हे कार्य आपल्या हाती घेतो, त्यालाच अनेकदा त्यांचे शिव्याशाप खावे लागतात. सावरकरांना याची जाणीव होती. ते म्हणतात, सुधारणा म्हणजे अल्पमत, रूढी म्हणजे बहुमत. यामुळे जगात प्रचलित असत्य, अधर्मीय आणि जनघातक रूढींना उच्छेदून कोणीतरी महान सुधारणा करणारा आणि नवसत्य प्रतिपादणारा सुधारक पुढे आला, तेव्हा त्याला पहिला स्वार्थ त्याग जो करावा लागला तो लोकप्रियतेचा होय. ज्यास ज्यास सामाजिक व धार्मिक सुधारक व्हायचे असेल, त्याचे लोकहित हे ध्येय असले पाहिजे. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुतीही हे त्यांचं मार्गदर्शक विचारसूत्र समाज सुधारकांसाठी चिरकालिक आहे.
1: सावरकरांनी याच ध्येयानं रत्नागिरीत न भूतो न भविष्यती असं स्थित्यंतर घडवून आणलं. या वाटचाली त्यांना सनातनांच्या शिव्या, धमक्या, प्रसंगी मारहाणीचेही प्रसंग उद्भवले. समाजात कलह माजले. काही प्रमाणात सामाजिक बहिष्काराचीही झळ सोसावी लागली. एवढंच नव्हे तर त्यांच्या अनुयायांनाही याच कटू अनुभवातून जावं लागलं. सुधारकांना जर सुधारणा करण्याचा अधिकार आहे, तर समाजासही सुधारकांवर बहिष्कार घालण्याचा अधिकार आहे, अशा विवेकबुद्धीने त्यांनी याच्याकडे पाहिलं. जो सुधारक याला पुरून उरेल तेच नाणं खरं, असं म्हणणाऱ्या सावरकरांच्या सुधारकी विचारांना हळूहळू रत्नागिरीच्या हटवादी वातावरणातही अनुकूल प्रतिसाद मिळू लागला. त्यांच्या विचारांनी इथे मूळ धरायला सुरुवात केली. सावरकरांच्या देशसेवेची पुण्याई, निष्ठावान कार्यकर्त्यांची भक्कम साथ आणि समाज सुधारणेची कुशल संयमी हाताळणी या जोरावर त्यांनी समाज सुधारणेचं आपलं आंदोलन फार कुशलतेनं हाताळलं.
0: रत्नागिरीत असताना सावरकरांचे गुप्त राजकीय कार्यापासून ते उघडपणे चाललेल्या समाज सुधारणा कार्यापर्यंत अनेक उपक्रम अखंडपणे चालू असत. त्यांच्या आसपास जमलेल्या अनेक तरुणांना काम सांगणारं, संघटनेच्या अनेक कामांची नोंद असलेलं गिचमीड, दाटी दाटीनं लिहिलेलं टिप्पण त्यांच्या पाशी तयार असे. जो कोणी तरुण येईल त्याला जमतील, झेपतील ती कामं निवडून सावरकर त्याला सांगत आणि तेवढी त्या टिप्पणातून खोडून टाकीत. अजिबात घोळ न होता एकाच काम दुसऱ्याला कळत नसे आणि सावरकरांपाशी किती कामं आणि किती कार्यकर्ते आहेत हेही कोणाला उमजत नसे.
1: दक्षिण कोकणात सावरकर आणि मुख्यतः हिंदू सभेमार्फत चालवलेला सुधारणांचा मार्ग त्या काळाचा विचार करता मोठा क्रांतिकारकच होता. पण रत्नागिरीत स्थानबद्ध असताना या सुधारणा उपक्रमांच्या बरोबरीने त्यांनी उशाप, संन्यस्त खड्ग आणि उतरक्रिया ही संपूर्ण नाटकं लिहिली. तर गौतम बुद्धांच्या जीवनातील वैराग्य आणि राजत्यागाची पार्श्वभूमी असलेलं बोधिवृक्ष हे नाटक मात्र अपूर्ण राहिलं. त्यांच्या या नाटकांचे प्रयोगही अनेक ठिकाणी रंगत असत. केसरी, मराठा, लोकमान्य, निर्भीड, भाला, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, महाराष्ट्र शारदा अशी त्यावेळची आघाडीची वृत्तपत्र, नियतकालिक यामध्ये सावरकर नियमित लिहित असत. तसंच त्यांच्या धाकट्या बंधूंचं डॉक्टर नारायणराव सावरकर यांचं श्रद्धानंद आणि बलवंत, सत्यशोधक सारख्या स्थानिक वृत्तपत्रात त्यांचं लिखाण स्वतःच्या नावानं अथवा नाव न देता प्रकाशित होत असे.
0: अशा लेखनातून सावरकरांनी युरोप जे आज अजिंक्य झाले आहे ते मुख्यतः यंत्रबळे असं सांगत विज्ञानाचं अपत्य असणाऱ्या यंत्रबळाचं स्वागत केलं. बेकारी यंत्रानं वाढत नाही तर विषम वाटणीने वाढते आणि विषम वाटणीचा दोष यंत्राचा नसून समाज रचनेचा आहे हे सांगून मंत्रबळापेक्षा यंत्रबळ हे मनुष्याला अतिमानुष करणारं विज्ञानाचं वरदान असल्याचं ठासून सांगितलं. त्याची महती राष्ट्राला पटून राष्ट्रोन्नतीसाठी हिंदू तसंच हिंदी मुसलमानांनी पोथीनिष्ठा सोडून आपलं राष्ट्र विज्ञाननिष्ठ यंत्रशील होईल अशी आस त्यांना होती. श्रुती स्मृती पुराणोक्ताची बेडी, धार्मिक भाबडेपण, भोंगळ व्रतवैकल्यांचा, समुद्रगमन बंदीचा निषेध तसंच खाण्यानं धर्म जात नाही, धर्माचे स्थान हृदय आहे पोट नव्हे, अथवा गाय ही माता किंवा देवता नसून उपयुक्त पशु आहे अशी त्या काळात धक्कादायक वाटलेली मतं त्यांनी बुद्धिनिष्ठ भूमिकेतून मांडली. पोथीनिष्ठेची बाधा हा गाभारा की गोठा, ही भूतदया की भूतबाधा, धर्मभोळेपणाचा कळस, गोपालन हवे गोपूजन नव्हे, सनातन धर्म म्हणजे जातीभेद नव्हे इत्यादी शीर्षक आणि त्यांनी हाताळलेले विषय पाहता सावरकरांचं मन किती बंडखोर आणि निर्भय होतं याचा प्रत्यय येतो. राष्ट्रहितास उपयुक्त ठरेल ते जुन्या पोथ्यांचा शास्त्रार्थ सापडत नसला तरी बेधडक आचरलं पाहिजेत अशी त्यांची शिकवण होती. वैज्ञानिक युगातही पुरातन विवेकशून्य व्रतविधींच्या छंदांच्या फासात अटकल्यानं राष्ट्राच्या होत असलेल्या बुद्धिहत्येचे दुष्परिणाम त्यांना जाचत होते. अंधश्रद्धा आणि धर्मदेव भोळेपणामुळे राष्ट्राच्या शोधक बुद्धीला झापड लागते. राष्ट्र विज्ञानाकडे पाठ वळवते आणि परिणामी मागास बनते. म्हणूनच विज्ञान यंत्रज्ञान आणि आधुनिक विचारांची कास धरणं हाच हिंदू राष्ट्र सक्षम आणि बळकट करण्याचा मार्ग आहे अशी

0: यांची धारणा होती. त्यामुळे आपल्या लेखन भाषण आणि प्रचारातून ते सातत्यानं विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक दृष्टिकोनाचा पुरस्कार हिंदू राष्ट्रहितार्थ करत राहिले.
1: रत्नागिरीच्या वास्तव्यात हिंदू पदपातशाही हिंदुत्व यासारख्या ग्रंथांसोबत त्यांचं कविता लेखनही गोमांतक रानफुले या कविता संग्रहातून प्रकाशित झालं. नागरी लिपी ही राष्ट्रीय लिपी आणि संस्कृतनिष्ठ हिंदी हीच राष्ट्रभाषा ही घोषणाही याच काळात रत्नागिरी हिंदू सभेनं केली होती. स्वदेशी प्रचार भाषाशुद्धी लिपी शुद्धीसारखे उपक्रम तर त्यांच्या सुधारणांचाच एक भाग होते, ज्यातले प्रामुख्याने त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्यात घडून आले. आक्रमक युक्तिवाद, आवेशपूर्ण पण संवादप्रिय शैली, भेदक उपहास, बोचरा आणि निरुत्तर करणारा उपरोध, अतिशयोक्ती रंगवण्याची खोड, प्रचाराचा आवेश असलेली एखाद्या साध्या घटनेत सुद्धा नाट्यमय रंग भरून प्रतिपक्षीयांचं हसं करणारी चटकदार भाषाशैली हे सावरकरांच्या लेखन वक्तृत्वाचे ठळक गुण होते. आपल्या विवेकनिष्ठ बुद्धीला न पटणाऱ्या कृती विचारांची धिंड काढण्यासाठी आपल्या लेखणी आणि वाणीचा वापर करण्याची सावरकरांची हौसही मोठी दानगी होती.
0: सावरकरांचे ते स्थानपद्धतेत असताना केलेले उपक्रम पाहिले की ते प्रथम दर्जाचे हिंदू समाज सुधारक होते हे निःसंशय मान्य करायला हवं. मात्र त्यांची ही भूमिका विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांनी पार पाडली हे विसरून चालणार नाही. वसाहतीच्या शासनानं घातलेल्या आणि त्यांनी स्वीकारलेल्या अटींमुळे प्राप्त परिस्थितीत त्यांना आपली शक्ती सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी खर्ची घालावी लागली. मात्र त्याच्या मुळाशी सावरकरांचा प्रधान हेतू प्रबळ हिंदू राष्ट्र घडवण्याचा होता, जो त्यांनी कधीही दृष्टीआड केला नाही.
1: स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांच्या प्रत्येक हालचालीवर ब्रिटिश प्रशासनाची बारीक नजर असे. सावरकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामुळे दुखावलेली सनातनी मंडळी अनेकदा गव्हर्नरकडे अर्ज करत असत. हिंदूंच्या भावना दुखावीत असल्यामुळे त्यांना हिंदू धर्मविरोधी कृत्ये करण्यास मनाई करावी आणि रत्नागिरी जिल्ह्याबाहेर ठेवावं असं त्यात सुचवण्यात येई. आपला सुधारकी प्रचार करताना किंवा हिंदू संघटन आणि अस्पृश्यता निवारण उपक्रम हाती घेताना सावरकर अत्यंत चतुराईने राजकीय प्रचारही करत असत. ही इज फार टू क्लेव्हर टू मेक एनी रिमार्क एनी स्पीचेस अंडर विच ॲक्शन कुड बी टेकन अगेन्स्ट हिम, असं रत्नागिरीचा पोलीस अधीक्षक गृह खात्याला कळवतो. सावरकरांना एकतर जिल्ह्याबाहेर घालवण्यात यावं किंवा किमान त्यांच्या सार्वजनिक भाषणावर बंदी घालावी असं स्थानिक प्रशासनाचंही मत होतं.
0: सावरकरांच्या एकंदर सामाजिक कार्याचा विचार करता त्यांच्या सुधारणा मार्गाच्या काही मर्यादाही येथे नोंदवायला हव्या. या संदर्भात द. न. गोखले लिहितात, सावरकरांची क्रांती बहुमुखी होती. तिची झेप समकालीन समाजाला झेपणारी नव्हती. न्यायबुद्धी आणि दयाभावनेच्या आवाहनापेक्षा स्वाभिमानाचं राष्ट्रभक्तीचं आवाहन हिंदू मात्राला लवकर पोहोचेल अशी त्यांची समजूत होती. सर्वच अनुयायांना त्यांचे सर्वच विचार एकत्रित पटले असं झालं नाही. रत्नागिरीतून सुटल्यावर त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. तिथे त्यांना प्रामुख्यानं त्यांच्या सामाजिक सुधारणांकडे केवळ शाब्दिक सहानुभूती दाखवणारे राजकीय अनुयायी मिळाले. सावरकरांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना त्यांच्या सर्वच अनुयायांनी पाठिंबा दिला नाही. पुढे रत्नागिरीशीही सावरकरांचा संबंध फारसा उरला नाही. इथल्या समाजक्रांतीची बीज सुटी सुटी रुजत राहिली. तिची परंपरा निर्माण होऊ शकली नाही.
1: सावरकर समाज सुधारक होते, पण ते त्यांचं एकमेव जीवनकार्य नव्हतं. जातीभेदातील उच्च निचता आणि जन्मजात विशिष्ट अधिकार या मुख्य दोषांवर त्यांचं लक्ष होतं. समाज सुधारणेसाठी समाज सुधारणा अथवा जातीभेद नावालाही उरता कमा नये असा अतिरेकी आवेश त्यांनी कधीच बाळगला नाही. हिंदू समाजातल्या बहुसंख्यांनी अनेकदा समाज सुधारणेसाठी आक्रमक मार्गाऐवजी मध्यम मार्गच निवडलेला दिसतो. व्यवहारात समाजात अनुकूल बदल घडवताना हिंदू समाजही आपल्या अस्तित्वासाठी प्रतिकाराला उभा ठाकतो, पण आपल्या गतीनं यात होणाऱ्या सुधारणांना अनुकूल प्रतिसादही देतो. या समाजाच्या सर्व काही गिळून पचवून टाकण्याची असामान्य ताकद असलेल्या हिंदू मनाची टोकदार वृत्ती बोथट करण्याचा सावरकरांनी अत्यंत उत्कटपणे प्रयत्न केला. रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत त्यांना रूढीवंजन करताना मोठं अपूर्व यशही मिळालं, पण ते मन पूर्णतः बदलणं त्यांच्या ताकदीबाहेरचं होतं. मात्र आपली उक्ती आणि कृती मुख्यतः हिंदू समाज संघटित आणि बलशाली करण्यासाठी आहे हे विचारसूत्र त्यांनी कधीही नजरेआड केलं नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे कार्य काल आणि आजप्रमाणे उद्याही चिरंतन राहणार आहे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आताच आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ऐकलात. रूढीभंजक विज्ञाननिष्ठ सावरकर, लेखन होतं डॉक्टर पंकज घाटे यांचं, निवेदन केलं होतं पल्लवी गोडसे आणि अनघा मगदुम यांनी, निर्मिती सहाय्य पल्लवी गोडसे, सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीत

0: चं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पिढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ती म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आहेत.

0: आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर,
0: देवाने दिलेलं आहे.
1: हो,
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षतृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: हा होता जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सकाळचे 10:11 झालेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय आरती प्रभू यांची ही गीतरचना निवडुंग या चित्रपटातली.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी हे गीत गायलं होतं निवडुंग या चित्रपटासाठी. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीच संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत आता ऐकवतोय. हे गीत आहे महानंदा या चित्रपटातलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

नाद हो महानोर यांचं हे गीत होतं जैत रे जैत या चित्रपटातलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हे गीत गायलं रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुधीर नांदोडे यांची ही गीतरचना घोळात घोळ या चित्रपटातली.

0: अरुण इंगळे, ज्योत्स्ना हर्डीकर आणि ॲनेट यांनी हे गीत गायलं होतं. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती घोळात घोळ या चित्रपटातली. गीत होतं सुधीर नांदोडे यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

हात की सफाई या चित्रपटातली ही गुलशन बावरा यांची गीतरचना आपण ऐकली. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी हे गीत गायलं होतं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवतोय मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातली आनंद बक्षी यांची गीतरचना. शान या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

हे होतं शान या चित्रपटातलं राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. श्रोते हो, 1975 साली शोले हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याला एवढं प्रचंड यश मिळालं की तेव्हापासून अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. खरं तर त्यांचा 1973 सालचा जंजीर हा चित्रपटसुद्धा लोकप्रिय ठरला होता, पण शोलेचं यश हे वादातीत होतं. या सगळ्याचमुळे की काय, दीवार या त्यांच्या चित्रपटाची खूप मोठी क्रेज त्याच्या रिलीजच्या आधीच निर्माण झाली होती. जेव्हा मुंबईमध्ये मिनर्वाला त्याचा प्रीमियर होता तेव्हा त्यातल्या कलाकारांना पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हपासून मिनर्वा थिएटरपर्यंत लोकांनी लांबच लांब रांग लावली होती. अर्थातच दीवार हा चित्रपट आणि त्याच्यातले त्याचे संवाद हे प्रचंड मोठे लोकप्रिय झाले.

साहिर लुधियानवी यांचं गीत आताच आपण ऐकलं, दिवार या चित्रपटातलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी, संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, दिवार या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांची भावाभावांची जोडी लोकांना खूप आवडली होती. 1979 सालचा एक चित्रपट रिलीज झाला होता, तो म्हणजे काला पत्थर. बिहारमधल्या कोळशाच्या खाणीत घडलेल्या दुर्घटनेच्या सत्यकथेवरती हा चित्रपट आधारित होता. यामध्ये सुद्धा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर हीच लोकप्रिय जोडी होती आणि या चित्रपटात त्यांच्याबरोबरच निगेटिव्ह रोलमध्ये होते शत्रुघ्न सिन्हा. त्यांचा तिसरे बादशाह हम है हा डायलॉग तेव्हा खूपच लोकप्रिय झाला होता. चला आता ऐकूया याच काला पत्थर चित्रपटातलं हे गीत.

0: काला पत्थर या चित्रपटातलं हे आहे राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीतरचना होती साहिर यांची आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.
1: श्रोते हो 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: तर यावर्षी

0: तेव्हा नक्की ऐका 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाचं संगीत म्हणजे सिनेसंगीतातला एक माइलस्टोन होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी वेगवेगळे प्रयोग यासाठी केले होते. आता जे गाणं मी आपल्याला ऐकवणार आहे त्याचा ताल किंवा रिदम जर आपण नीट ऐकलात तर जाणवतं तबल्याचा किती सुंदर वापर या गाण्यामध्ये त्यांनी केला आहे. यामध्ये सुरुवातीला लता मंगेशकर यांचा फक्त आलाप आहे आणि त्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी तबल्याचा ठेका सुरू होतं आणि गाणं एकदम वेगळ्याच उंचीवर जातं. चला तर आनंद घेऊया या गाण्याचा.

लता मंगेशकर यांनी हे गीत गायलं होतं सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी. ही गीतरचना होती आनंद बक्षी यांची, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर ऐकूया इंदिवर यांचं गीत, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं.

हे होतं अजनबी या चित्रपटातलं हिंदी वर्यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी, तर गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. श्रोते हो, राम तेरी गंगा मैली हा राज कपूर दिग्दर्शित 1985 सालचा तुफान लोकप्रिय ठरलेला चित्रपट. या चित्रपटासाठी राज कपूर यांनी 2 क्लायमॅक्स चित्रित केले होते. एक होता हॅप्पी एंडिंगवाला आणि एक सॅड एंडिंग असलेला. जेव्हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की ह्यातला हॅप्पी एंडिंगवाला क्लायमॅक्सच ठेवायचा. या चित्रपटाच्या यशामध्ये त्याच्या संगीताचा खूप मोलाचा वाटा होता. रवींद्र जैन यांनी सर्वच गाण्यांना अतिशय सुंदर असं संगीत दिलं होतं. हे गाणं त्या काळी प्रचंड लोकप्रिय ठरलं.

लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं. संगीतकार होते अर्थातच रवींद्र जैन. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं हे यानंतरचं गीत प्रेम रोग या चित्रपटातलं. संतोष आनंद यांची ही गीतरचना आहे. गातायत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर.

प्रेम रोग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संगीतकार राहुलदेव बर्मन यांना संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडायचं. आता जे गाणं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत त्याच्या सुरुवातीला राहुलदेव बर्मन यांनी थाळी, ग्रामीण लोकगीतात वाजवतात ती खंजिरी यासारख्या अनेक अनोख्या वाद्यांचं मिश्रण केलं आहे. या गीताला त्यामुळेच टिपिकल लोकसंगीताचा बाज मिळाला आहे. ऐकूया कारवा या चित्रपटातलं हे गीत.

कारवा या चित्रपटातलं हे गीत गायलं लता मंगेशकर आणि सहकलाकारांनी. शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीत होतं राहुलदेव बर्मन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली ही कुर्बानी या चित्रपटातली गीतरचना.

कुर्बानी या चित्रपटातलं हे गीत होतं इंदीवर यांचं. संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत गायलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. मी मंजिरी गोखले या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या या पहिल्या प्रसारण सभेतून मी आपली रेडिओ मैत्रीण मंजिरी गोखले आता निरोप घेते. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12 वाजता आपण ऐकाल महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गरमीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वाऱ्याची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गरमीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची.

0: मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाताई.
1: नमस्कार राखीताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलं. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे.
0: हो.
1: तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाताई, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे हा प्रवास. नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे.
1: येस.
0: पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटले नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हटलं भाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हटलं सरकी जाणं तिकडे होय काय माहिती, तिला भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, खूप छान स्टाईल असते वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँड अप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केला, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटं खेडं आहे, 1000-1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे. तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांब पर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले. आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवून. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल. पण म्हटलं की नाही, हे थोडे सिरियस वाटतात. कारण ते परस्यू करत होते, रेग्युलरली ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते. मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून. तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात ऑपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते. कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईल ते पाहून घेऊ. आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं. आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे 1 तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी 1 तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून. आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो ऑपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
0: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या, तिथल्या मराठी प्रेक्षकांची मनं जिंकले.
1: खूप मस्त, बापरे. तिथे लंडन मध्ये आपले

0: महाराष्ट्रीयन म्हणा खूप प्रेमळ आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी जे ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा. हो, तर थोडी उत्सुकता आहे नेहा ताई की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती. तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हतं. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे. कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वीपर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेली, तिथं इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं. पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती. सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचं माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड, कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला बहरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं. तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं? मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडस खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं. किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रॅन्डमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते. म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते. म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप

0: केलं, कोणी कविता म्हटल्या, तर तिथं मी वराडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांना आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही, तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म. आणि आपल्याला सुटेबल आहे, कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडस लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे, कसं आहे, त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं, मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं, माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: मी कमी वेळेमध्ये
0: हो
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मेबी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर, सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत, मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावग वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती, त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही. म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं. पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावग वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते. तर माझं पहिलेपासूनच वराडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जरा वेगळाच लहेजा आहे. मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं. तर मग मी तसंच केलं आणि मी जबरदस्ती केलीच नाही. जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इवन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वराडीत माझ्याशी बोलायचे. हा, तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे. तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटते आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा.

0: तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर नाही शाळेचं नाव, पण शिकवते मराठीतूनच. तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो, ताकि ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडी मधला फरक आहे ना, की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर तर क्लिक मारा, हे माझी पंचलाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्यात. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण, की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं. तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडस लिहिण्याचं थोडस येत होतं थोडस. तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आताही लोक आठवण करून देतात. पायजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोन मधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसामध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी आयएएस आयपीएस ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करूनही बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर न्याय वाटणे ते, म्हणजे लोकांना असं वाटते की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा, म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं आणि दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते. तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला, तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठोंबरीनबाई इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीत खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन

0: पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी मी त्यांची ब्रँड अम्बेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्स मध्ये न येता याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कुणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर असतात काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विद इन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते, आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे.
0: म्हणजे किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
1: हो
0: ते आपण ठरवायला पाहिजे.
1: येस,
0: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
1: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची, लॉकडाऊन असायचं, म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांना माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं, त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं म्हणते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला होता तेव्हाच त्यांचं असं होतं की. आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
0: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
1: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांचे स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही.
0: बर,
1: चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे. म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंग साठी दाद पण म्हणू शकतो आपण की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय तर लोकांना वाटायचं की ती बाई

0: तिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे.
1: बरं,
0: मी त्यांना सांगितलं मीच आहे आई आणि मीच आहे पोरगी.
1: बरं,
0: मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि ही पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो,
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 मध्ये एक डॉक्युमेंटरी शूट केली. आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं,
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी +1 स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये तिथं मी एक पहिला शो केला. +1 म्हणेन की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
1: पण नोकरी आणि हे सगळं सांभाळत तारेवरची कसरत होत असेल. ठोबरीनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही, असं काही नाही.
1: जिद्दी आहेत ठोबरीनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहा, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही. आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये, आणि खूप छान संदेश दिला, मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्यात. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण हितगुज या मालिके अंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसाच जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपणाशी, हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी, मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसाऊ या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा. चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे. थांबला तो संपला. मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते. आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेली आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैरवाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक आहे, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना तुझे ऋतू इथे पाऊल अडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथे जिजावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म. आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारतं, हे असंच का

ते तसंच का? तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातुरमातूर उत्तरांनी जखम डोक्याला आणि पट्टी पायाला पूर्णविरामाची नाल ठोकली जाते, विचारशक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय, अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते, लोकहितवादी, समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक, परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत, मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव. घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी नाद निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नि किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर तर कधी स्थितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही। वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो। भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत। मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते। व्यसन, भूकबळी, भूल थापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता

या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांचे त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळामिट्ट अंधार आर्तता विरून जाते. भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा भुललाशी हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तेरे पास में ना मंदिर में ना मस्जिद में ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध. उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ. या तेजासाठी, या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत. या सर्वांची उपज कुठे? तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्या पलीकडे. परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे तसेच लेखनातही महत्वाचे आहे. ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे. तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन प्रकटीकरण मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा. विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला. तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय, काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:05:44 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हळदी कुंकू या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया निखारे या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत। संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

गीतबहार चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आमचे

सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका, http://awards.gov.in. निवेदन संपलं.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गंगाधर म्हांबरे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: ఆకాశవాణి ముంబై. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून

राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी

0: 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत. ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3,173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3,612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेश बाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालय कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 कोटी रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5-2 लाख भाविक दोन दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन

0: विरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 166 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4,80,48,000 रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स या मध्यम लहरींवर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 51 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं GR पालकर यांचं गीत.

विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं ग आर पालकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बा भ बोरकर यांची रचना सुधा वाटवे यांच्या स्वरात.

0: सुधा वाटवे यांनी गायलेलं बा भ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा ठीक 1:55 झाला आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत साहित्यावर आधारित चित्रपटांबाबत आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अशा कला प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या जीवाभावाचा विषय आहे. दोन्हीत आपल्याला आनंद, जीवनदर्शन आणि दृष्टी मिळू शकते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपली स्वप्न चिरडली जाऊ शकतात, आपले प्रयत्न विफल होतात, निराशा येते. अशा वेळी आपल्या मनाला आसरा असतो तो साहित्यातील शब्दांचा, चित्रपटातील एखाद्या दृश्याचा, कधी वाचलेलं पुस्तक त्यातील शब्द आणि भाव अचानक जागे होऊन आपल्याला आधार देतात, उमेद जागवतात. आलाय ना हा अनुभव तुम्हालाही? साहित्यात शब्दातून जग निर्माण होतं तर चित्रपटाची भाषा दृश्यातून उमटते. साहित्यिक 100 शब्दाचं वर्णन परिसर वाचकांच्या मनात उभा करतो, तोच परिसर क्षणार्धात दृश्यातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. माध्यमांतर असं केलं की या बाबी होणं साहजिकच आहे. प्रत्येक माध्यमाची खासियत आणि कमतरता भिन्न असल्याने हे बदल स्वाभाविक आहेत. त्यामुळे साहित्यात श्रेष्ठ असं समजायचं काही कारण नाही. खरं तर तसा भेद करूही नये, त्यात रस घेऊन माध्यमाचं महत्त्व ठरवावं. काही बाबतीत साहित्यातील शब्द महत्त्वाचा ठरेल, पण त्याचा चित्रपटीय आविष्कार, संगीत, चित्रीकरण, अभिनय ह्या त्या माध्यमाच्या महत्त्वाच्या अंगांमुळे अधिक परिणामकारक ठरेल. इथं कोणतं माध्यम श्रेष्ठ, कोणतं कनिष्ठ हे ठरवायची स्पर्धाच नाही आहे. मनावर होणाऱ्या परिणामांचे पडसाद टिपणं, दोन्हीचे सामर्थ्य समजून घेणं, घाईने शेरेबाजी न करता रसिकता जाणवणं हे आहे. हिंदी मराठी चित्रपटांना आरंभीच्या काळात साहित्याने चांगलाच उठाव दिला. हिंदीत बंगालच्या साहित्याने आघाडी घेतलेली दिसते. विभूतीभूषण बंदोपाध्याय, शरदचंद्र चटर्जी ही नावं सहज आठवली. त्यांच्या कादंबऱ्यावरती वेगवेगळ्या काळातील दिग्दर्शकाने चित्रपट केले. उदाहरणार्थ देवदास कादंबरी होती तर 3 चित्रपट बनले. कथा तर सांगत बसत नाही, पण त्यातील कथानकाने वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं हे निश्चित. वास्तविक यातील नायक देवदास हा काही नेहमीच्या चित्रपटात असतो तसा ही वॅन नाही आहे. बहुतेक बंगाली साहित्यात नायिका ह्या अधिक कडखर आणि प्रेमासाठी रूढीच्या विरोधात जायला डगमगत नाहीत.

0: देवदास मध्ये ती हिंमत नसते, पण देवदासच्या बरोबर राहायला मिळावं आणि अर्थात विवाह व्हावा म्हणून एकदा पारो सगळं सोडून रात्री त्याच्याकडे येते, पण त्याची हिंमत नसते. तो म्हणतो, हे धाडस तू का केलंस? मी तुला बदनाम केलं तर? इतका तो दुबळा. तीच गोष्ट त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि आपला व्यवसाय सोडून जोगीण बनलेल्या चंद्रमुखीला आपलं करायचं धैर्य देखील त्याच्यात नव्हतं. तरीही तो हिरो होता आणि आहे याचं रहस्य कथेत आणि चित्रकरणात आहे. हिरो नेहमीच उदात्त वागणार, सारी बंधनं तोडणारा असाच हवा असं काही नाही आहे. देवदास हा सामान्यातील एक असू शकतो. एकेकाळी तरुणात देवदास सिंड्रोम झाला होता. जिसे तू कबूल करले वो अदा कहा से लाओ, तेरे दिल को जो लुभाये वो गीत कहा से लाओ. नायिकेने सर्वस्व द्यावे आणि नायक दुबळेपणाने ते घेऊ नये. सुशिक्षित सुस्वभावी असूनही तो पारोला कधीच विसरू शकला नाही.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, फळं आणि भाज्या या पोषण मूल्यांनी समृद्ध असल्या तरी त्यांचा साठवणूक कालावधी कमी असतो. तोडणीनंतर योग्य हाताळणी झाली नाही तर ते उत्पादन लवकर खराब होण्याची शक्यता असते. प्रक्रिया उद्योगामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येतं. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येते. त्यांचे जाम, जेली, सॉस, स्क्वॅश, पल्प, पावडर, लोणची, वाळवलेली उत्पादनं किंवा फ्रोझन उत्पादनांमध्ये रूपांतर करता येतं. आज रेडी टू कुक आणि रेडी टू ईट उत्पादनांची मागणी वाढली आहे. चिरलेल्या भाज्या, फ्रोझन स्वीट कॉर्न, फळांचे मिश्रण, इन्स्टंट सूप किंवा हेल्दी स्नॅक्स यांसारखी उत्पादनं ग्राहकांना वेळ वाचवणारी आणि सोयीस्कर वाटतात. त्यामुळे अशा मूल्यवर्धित उत्पादनांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली तर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होईल. आधुनिक अन्न प्रक्रिया उद्योग विविध तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन सुरक्षित, टिकाऊ आणि बाजारपेठेसाठी उपयुक्त बनतं. सुकवणं किंवा डिहायड्रेशन ही पारंपरिक आणि प्रभावी प्रक्रिया पद्धती मानली जाते. यामध्ये शेतमाल उत्पादनातील आर्द्रता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाश, हॉट एअर ड्रायर, स्प्रे ड्राईंग आणि फ्रीज ड्राईंग या पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात सूक्ष्मजीवांची होणारी वाढ रोखली जाते आणि उत्पादन अधिक काळ साठवणं शक्य होतं. या पद्धतीचा वापर कांदा पावडर, टोमॅटो पावडर, सुकवलेल्या भाज्या, फळांचे चिप्स आणि सूप मिक्स तयार करण्यासाठी करता येतो. कॅनिंग आणि बॉटलिंग याचा उपयोग फळं किंवा भाज्यांचं निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात किंवा बाटलीत साठवणूक करण्यासाठी केला जातो. यामध्ये ब्लांचिंग, सिरप किंवा ब्राईन भरणे आणि थर्मल प्रोसेसिंग हे महत्त्वाचे टप्पे आहेत. काही पदार्थांमध्ये साखरेचा पाक किंवा मिठाचं पाणी वापरलं जातं, त्यामुळे उत्पादन जास्त काळ टिकतं. जॅम, जेली, स्क्वॅश, टोमॅटो सॉस, प्युरी, फळांचे कॅन यांसारखी उत्पादनं या पद्धतीने तयार करता येतात. फ्रीझिंग तंत्रज्ञान या पद्धतीमध्ये फळं आणि भाज्या अतिशय कमी तापमानात गोठवून ठेवली जातात, त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत. गोठवल्यामुळे जंतूंची वाढ कमी होते आणि उत्पादन ताजं राहतं. बाजारात फ्रोझन मटर, स्वीट कॉर्न, कापलेल्या भाज्या, स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रुट्स यांसारख्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. या तंत्रामुळे उत्पादनाचा रंग, चव आणि पोषण मूल्य बऱ्याच प्रमाणात टिकून राहतात. उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न संरक्षित करण्याची प्रक्रिया म्हणजेच फर्मेंटेशन. विशेषतः लोणची, व्हिनेगर, वाईन आणि काही पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. या प्रक्रियेमुळे उत्पादनांना विशेष चव प्राप्त होते आणि नैसर्गिक संरक्षक तयार होतात. पल्पिंग आणि ज्यूस एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच फळांमधून रस किंवा गर

काढण्याची प्रक्रिया। यामध्ये प्रथम फळं स्वच्छ धुवून त्यांचे मशीनच्या सहाय्याने तुकडे करून रस किंवा गर वेगळा केला जातो। आंबा, पेरू, पपई, टोमॅटो यांसारख्या फळांपासून पल्प आणि ज्यूस तयार केला जातो। हा पल्प पुढे आईस्क्रीम, मिल्कशेक, बेकरी पदार्थ, ज्यूस आणि विविध पेयांमध्ये वापरला जातो। तेव्हा मंडळी, अशा प्रकारे फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला चांगला व्यवसाय सुरू करता येईल। बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत। नमस्कार। कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण फळं आणि भाजीपाला प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती घेतली। वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाईक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात

0: या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्त्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्त्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि ॲमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारा ॲसिटिक ॲसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ॲसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालयं, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळं लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे

विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साइड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायोक्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 2:15.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर श्रोतो आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी. दादराचे बोल आहेत भीगी जाऊ मे पिया बचाए कैसे. सावनचे बोल आहेत तुम बिन विदेशी फियरवा कैसे काटे बरसात. कजरी बोल आहेत बैरी काटे सताए. यांना साथ संगत अशी आहे तबल्याची साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काठे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, नंतर सावन आणि कजरी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास, आणि रात्री 10 गोविंदराव दंताळे यांचं गायन, राग जोगिया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 आहेत, ठीक 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे

0: ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली। राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं। राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे। त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे। या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे। कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे। सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे। राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम, असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे। विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे। ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे। या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत। मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे। या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे। या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे। या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे। सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली। महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे। या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँग से यंग हिच्याशी होईल। पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे। पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन

0: आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने म्हैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 12 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यंदा देशातलं अन्नधान्याचं अनुमानित उत्पादन 37 कोटी 60 लाख टनांपेक्षा

0: जास्त म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 5.3% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षानं निवडलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावानं साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. विख्यात शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. आस कुल्येते बशीर बद्र हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 5:02 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट गीतं.

बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं आणि चित्रपट होता मुंबई पुणे मुंबई.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

विजय प्रकाश यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत ऐकलं. गुरु या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं पंकज पडघनी यांचं.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: गीत संध्या या कार्यक्रमात आज तुम्ही आनंद घेताय मराठी चित्रपट संगीताचा। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत सैराट या चित्रपटातलं अजय गोगावले आणि चिन्मय श्रीपदा यांनी गायलेलं गीत आणि संगीत आहे अजय अतुल यांचं।

0: आदर्श शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं तू ही रे या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती प्राध्यापक कंठीनाथ करके यांची आणि संगीत होतं शशांक पोवार यांचं.
1: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
2: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
3: शनिवारी आणि रविवारी
1: शेती पशुसंवर्धन
2: मत्स्य संवर्धन कीर्तन
3: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
2: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
3: संध्याकाळी 7:30 वाजता.
1: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
3: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
1: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
0: गीतसंध्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे प्रियंका बर्वे आणि रोहित राऊत यांच्या स्वरातलं. गीतरचना आहे वैभव जोशी यांची, संगीत सागर धोत्रे यांचं आणि चित्रपट आहे पिंडदान.

गीतसंध्या या कार्यक्रमात आता शेवटी अमित राज आणि हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं फ्रेंड्स या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे गुरु ठाकूर यांची आणि संगीत आहे अमित राज यांचं.

अमित राज आणि हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं फ्रेंड्स या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची आणि संगीत होतं अमित राज यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोन वरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काय जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुख दुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर

0: संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिले आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम्स सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समोर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाच्या कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट TV, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने

0: आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वीनंतर डिप्लोमाला, 12वीनंतर इंजिनिअरिंगला किंवा एमटेक आणि पीएचडी करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
1: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर बीएसएनएल, इस्रो, डीआरडीओ आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे आयटी, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
1: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
0: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे आयटी इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची मागणी मोठी आहे.
1: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
0: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जेथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांचे नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
1: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
0: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंते करता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेल्या आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करता न बनवता डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा. सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला, तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यामुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात. तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
1: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण

0: पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना, तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
1: याकरता आता समजा आपण तेथे दोन वेगवेगळे आहे, तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो, आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंडरीला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल, तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्यामध्ये डीटीई राबवत असते, त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे, सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यू ची एक्झाम, तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी, कारण त्याच्या भरोशावर त्याच्या याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणत जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्यात मुलांनी अप्लाय करायचे, अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सारे मुलांनी रेडी ठेवायचे असते. आणि कास्ट व्हॅलिडिटी पण, कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते, तर मुलांनी ही तयारी, पूर्वतयारी आपण म्हणता येईल, हे करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, तिथला रेप्युटेशन, त्याच्या कट ऑफ काय, हे एकदा बघून घ्यावं त्यांनी, म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही, नाही तर मग दुसरं की तिसरं, आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल. आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची, तर मला वाटते यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी, प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं, म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ, तर आपल्या आपल्या पर्सेंटेजनुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
0: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
1: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या एक डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नॉलेज याची गरज चांगलं नाही, पण ऍटलिस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं, कारण आज हे विषय जे शिकणार आहेत भविष्यात यातले 10% 20% 30% विषय नाहीशी होणार, पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन जाणार, हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
0: बरोबर. आपण आता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो, तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे, पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचं माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो, पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्यावेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
1: नक्कीच, खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतोय की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो

0: त्याला जॉबमध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या, सगळ्या तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10-12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे, आणि मेंटर्स पण अवेलेबल आहेत यासारखे, आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटते पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं, की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं, त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3 लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केला तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
1: अगदीच. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
0: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतःचा हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांनाही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशा शिखरावर नेऊन ठेवेल.
1: नक्कीच नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. या काळात सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे अशी जास्त पाण्याचं प्रमाण असलेली हंगामी फळे व भाज्या खा. सूचना संपली. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.
1: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम. कर्नाटक के मुख्यमंत्री सिद्धरमैया ने राज्यपाल के सचिव को औपचारिक रूप से इस्तीफा सौंप दिया है. श्री सिद्धरमैया ने कहा कि उन्होंने राज्यपाल से नामित मुख्यमंत्री डीके शिवकुमार को पदभार ग्रहण करने के लिए आमंत्रित करने का अनुरोध किया है. विधानसभा में कांग्रेस के पास 136 से अधिक विधायकों का समर्थन है. श्री सिद्धरमैया ने कहा कि उन्होंने पार्टी की राज्यसभा सीट की पेशकश विनम्रतापूर्वक अस्वीकार कर दी है. उन्होंने कहा कि वे राज्य की जनता के लिए काम करते रहेंगे. कांग्रेस की विधानसभा चुनावों में जीत के बाद सिद्धरमैया मई 2000

कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. फुल और काटे या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: समाप्य प्रागुपान्त्य चक्रे प्रविष्टवन्तः। महिला एकल क्रीडायां षोडश चक्रे पीवी सिन्धु जापान देशस्य रीको गुंजी 21:09 21:12 इत्यंकांतरालेन पराजितवती। आगामी स्पर्धायां सा दक्षिण कोरिया देशस्य एनके यंग इत्यनेन सह स्पर्धिष्यन्ते। अत्रांतरे पुरुष एकल क्रीडायां थाईलैंड देशस्य द्वितीय वारीयता प्राप्त क्रीडक कुनलावुत विदितर शार्नः स्पर्धायाः आरम्भे एव आहतो भूत्वा क्रीडांगणात् बहिर्जातः, येन लक्ष्यसेनः आसयान स्वकीय स्थानं सुरक्षितवान् इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजलेत। आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 ऐकाल लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, याचं लेखन कोमल कळंबटे यांचं। 7:15 सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईड्स हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रत्नाकर पै यांनी गायलेला राग दीपकी आणि मालवी आपण ऐकू शकाल। असे आहेत आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम, उद्या शुक्रवार दिनांक 29 मे 2026 उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणीमध्ये हवामानावर आधारित कृषी सल्ला याचं पुनःप्रसारण 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉ सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती उद्या याचा दुसरा भाग आपण ऐकाल, याचं पुनःप्रसारण 2:05। 6:50 परिसर या कार्यक्रमात बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा उद्या ऐकाल, लेखन डॉ पल्लवी भोसले याचं पुनःप्रसारण 2:10। आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55। 7:00 प्रायोजित कार्यक्रम

याचं पुनःप्रसारण दुपारी 2:10 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55. 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष आम्ही सांगू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 पर्यटनावर आधारित कार्यक्रम कोकण दर्शन. यात उद्या संगमेश्वर या विषयीचा भाग दुसरा, लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पुरातन पाणी जतन करणाऱ्या बारव यांचे संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्र बारव मोहिमेत कार्यरत स्वयंसेवक श्रीरंग मसूरकर यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. 10:00 आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते असे आहेत, 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तवरे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आणि आजची रेसिपी या सातू सरबत तसंच टाईम आउट ही छाया भारसवाडकर यांची कथा. 1:05 गीत बहार. 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अवनिंद्र शेवलीकर यांनी सतारवादनात सादर केलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. आमची उद्याची दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या ऐकाल हिंदी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यात स्वदेशी दिवस माहिती आणि देशप्रेमाविषयीची गाणी ऐकाल. 6:10 गीतभार या कार्यक्रमात उद्या ऐकाल मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:30 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण. दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:15 ऐकाल पॉप म्युझिक. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात संध्या फडके यांनी सतारवादनात सादर केलेला राग छायानट आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

देवदत्त साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं देवदत्त साबळे यांचं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

लोकसंगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं. संगीतबद्ध केलंय मधुकर पाठक यांनी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जयानंद शेट्टी आणि सहकार्याने गायलेलं गीत. गीत आणि संगीत आहे परेश ठाकूर यांचं.

1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 7 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदे

0: च्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करतोय, एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या, म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे, रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे, त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव, नौका मालक, तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचं होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस, कुलियते, बशीर बद्र, आमद, आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी

0: विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू, असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1,692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47°/mi अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, तुम्ही ऐकता आहात आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी गौरी मुळे.
2: ए चल राहू दे, मी निघतो आता.
3: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
2: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
3: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
2: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
3: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
2: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा तो कुठे टाकतेस तू?
3: कुठे म्हणजे काय? केरात.
2: तुला माहितीये ना अगं, प्लास्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही, असं प्लास्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
3: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची

0: अहो, अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
1: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडामुळे शिल्लक राहणारच नाही.
0: बरोबर.
1: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
0: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
1: येस, ये होईना बात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान

0: विभागाच्या वैज्ञानिक डॉक्टर सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारण होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोंकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासह शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये असतं तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि हे लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिक साठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझन मध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षांमध्ये 1.5 degree centigrade वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे म्हणजे महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 degree पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये तापमान हे 40 degree पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 degree पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 degree टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो. 5 degree वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो आणि खूपच 5 degree पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 च्या दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत. लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 degree तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 degree वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत. वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 degree टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला आपल्याला जाणवतं. जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना

0: आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळामध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार, आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणार अडवान्स मध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या ट्रिक मध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये, तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. म्हणजे वेळोवेळी पाणी हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेड मध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडस हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषत असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
2: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते, परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात, शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास

0: वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये, त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हिट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागी आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या. घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी. शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन गायत्री भरणकर यांचं.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. मंडळी, नमन खेळे हा आपल्या कोकणातला एक पारंपरिक आणि सांस्कृतिक असा लोककला प्रकार. आज कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मधुकर खामकर आणि सहकारी यांनी गायलेले नमन खेळे गीत.

0: आली मावशे
1: बोला
0: मावशे आज 16,000 गवळणींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय मावशे तुला ठावा हाय
1: काय
0: ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो
1: होय परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो
0: गेलो ना
1: गेलो
0: त्या वेळेला माझ्या हातात काय होत
1: त्या वेळेला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती
0: बंदूक होती ना
1: होती
0: मग बंदुकीच्या नलीतून जवा गोली सटकली तवा काय झालं
1: प्रतिस्पर्ध्याच्या पायाची नली फुटली
0: मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली
1: सालू बाजाराला आली नाही
0: आली तूच हाली मार आणि तिला बोलावून घे
1: आता बोलावतो

मंडळी, आता डोकावूया अण्णांच्या घरी. बघूया आज काय गप्पा गोष्टी रंगता येते. ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय कोमल कळंबटे यांनी, तर सहभागी आहेत रोहित देव, मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे.

0: सगळ्याच काही घरी ठेवायच्या नाही आहेत.
1: म्हणजे या एवढ्या सगळ्या आपल्यासाठी नाहीच तर?
0: नाही नाही,
1: काय बोलतेस का?
0: हो अहो, थोड्या सदुकडे देणार आहे. आणि जे जे आपल्याला आठवणीने आपल्या आवडीचे पदार्थ करून पाठवतात ना किंवा घेऊन येतात, त्यांना सगळ्यांना थोड्या थोड्या द्यायच्या आहेत म्हणून केल्यात त्या.
1: असं होय. म्हणजे आता ह्यातल्या सगळ्या या दिल्यानंतर आपल्याला काय बरं उरतील असं काही मला वाटत नाही. म्हणजे आपण ना पुरवूनच वापराव्या लागणार.
0: तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला ना काही कमी पडणार नाहीत म्हणजे झालं.
1: म्हणजे?
0: म्हणजे 2 दिवसांनंतर मी पुन्हा तुम्हाला जास्तीच्या मिरच्या आणायला सांगितल्या होत्या ना, त्या त्यासाठीच ह्यावेळी जरा जास्तीच्याच केल्यात. म्हणजे बाकीच्यांना दिल्यानंतरही तुम्हाला कमी पडणार नाहीत.
1: हे बरं केलंस तू, नाहीतर मी घाबरलोच होतो माई. म्हणजे मी म्हटलं यावेळेला आपल्याला काय मिळतंय की नाही काय कळे ना.
0: तुम्ही पण ना, खरंच काही वेळा असं करताना की तुमच्यापेक्षा लहान मुलं बरी असं म्हणायची वेळ येते माझ्यावर.
1: हां असू दे हां. म्हणजे एकतर मागच्या वर्षी पावसानं लवकर येऊन घोळ घातला, त्यामुळे गेल्या वर्षी काय मिरच्या मला मिळाल्याच नाहीत. त्याच्या आधीच्या वर्षी तू केल्याच नव्हत्यास, मग 2 वर्षांनंतर केल्यास असं म्हटल्यावरती ना साहजिक आहे की नाही हे माझं वागणं, सांग बघू तू.
0: अहो हात टेकले आता खरंच. बरं चला, केळफूल साफ करायचंय, मदतीला या जरा माझ्या, म्हणजे पटकन होईल.
1: अरे वा मस्तच, आण बघू इकडे जरा.
2: अरे वा वा वा, आज काय केलफुलाचा बेत आहे वाटत.
1: या या या सदोबा या.
3: काय माई नो, अहो झाला काय स्वयंपाक?
0: छे ग, इतक्यात कुठे. ही बघ, आता अशी भाजी साफ करायला घेतली.
3: आज तसा उशीरच झाला म्हणायचा मग.
0: हो ना, अगं जरा बाकीची आवरावर सुरू होती, मग ते सगळं पूर्ण केलं आणि आता स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. काय पण आज दोघांनाही बरा वेळ मिळाला इकडे यायला.
2: माईनो येल नसतो मिळत, काढायचा असतो.
0: बरोबर आहे, बरोबर आहे,
3: बरोबर आहे.
2: बऱ्याच दिवसात अण्णांचं आणि तुमचं दर्शन नाही झालं
3: म्हणून खास येल काढून आलो बघा भेटाया तुम्हाला.
0: हे बाकी बरं केलं.
1: हा बर, काय मग सदू कसं काय चाललंय?
2: चाललंय आपलं बरं तुमच्या आशीर्वादानं.
1: काय रे, मी ऐकलं की काल म्हणे खरीप हंगाम पूर्व बैठक झाली.
2: वय वय अण्णानू, बरोबर ऐकलं तुम्ही, काल झाली बैठक.
3: अण्णानू अण्णानू, मानायला हवा तुम्हाला.
1: काय बरं, का काय झालं?
3: तुमचं सगळीकडं कसं बारीक लक्ष असत.
1: अरे
3: एकदम अपडेट असता हा तुम्ही.
0: नुसतं सगळीकडेच नाही तर सगळ्यांवर पण बारीक लक्ष असतं त्यांचं.
3: म्हणजे ओ माईनू?
0: अगं म्हणजे कोण कुठे काय करतंय याची बित्तम बातमी असते यांच्याकडे. जसं काय खबरीच लावलेत यांनी जिकडे तिकडे.
3: काय सांगताव काय?
0: तुला सांगते, अगदी घरात नसले ना तरी मी घरात काय काय करते यावरही त्यांचं बरोबर लक्ष. मग केलेली गोष्ट कितीही लपवून ठेवा त्यांना ती बरोबर मिळते.
2: म्हणजे अण्णा चालते बोलते नजर ठेवणारे, म्हणजे आत्ताच्या भाषेत काय बरं म्हणतात तर त्याला, तो काय तर सगळ्यांवर नजर ठेवतो. तो
1: कोण कोण?
2: तो नाही काय हल्ली जिकडे तिकडे बसवलेला असतो, कोण येतंय कोण जातंय त्याच्यावर नजर ठेवतो. तर कसला असा कॅमेरा म्हणताव ना?
1: हा अच्छा अच्छा.
0: अरे सदू, CCTV म्हणायचे का?
2: माईनो तस तर. म्हणजे अण्णा चालते बोलते CCTV आहे म्हणायचे.
1: मग अपडेट राहायलाच हवं बरं का लक्ष्मी?
3: वय
1: म्हणजे त्याशिवाय कसं व्हायचं? आताच्या काळामध्ये अपडेट राहणं ही काळाचीच गरज आहे. हा
3: वय वय, खरं आहे बघा. आणि म्हणूनच दर गुरुवारी आम्ही तुमच्याकडे येतो अपडेट व्हायला.
1: हा आणि घरातलं म्हणशील ना तर माई माझ्याकडून जे जिन्नस मागवते त्यावरून मी साधारण अंदाज लावतो की या जिन्साचं माई काय काय करू शकते, त्यामुळे मला कळतं ते बरोबर. बरं, या सगळ्यामध्ये ना माझा मूळ विषय मागेच पडला.
3: काय?
1: हा तर सदोबा, बैठकीमध्ये खतासंदर्भात काही चर्चा झाली की नाही?
2: होय तर.
1: हा नाही म्हणजे मे महिन्याची अखेर आली आता ना, आणि मान्सून सुरू होईला पोषक वातावरण निर्माण होत चाललंय म्हणून आपलं मी विचारलं तुला.
3: मला तर वाटतं येत्या 8-10 दिवसात सुरुवात पण करेल कोसलायला.
0: हो ना, तसंच वाटतंय.
2: बऱ्याच इशांवरती अण्णानू चर्चा झालेली आहे, आणि महत्वाचं म्हणजे खताच्या बाबतीत चांगली चर्चा झालेली आहे.
1: असं सांगा बरं सदोबा, आम्हाला पण म्हणजे लक्ष्मी म्हणते तसं अपडेट असायला हवं ना.
2: अहो अण्णानो, ह्या खेपेला शेतकऱ्यांच्या बांधांवरती खत पोचलं पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत काहीतरी.

0: माई अगय माई,
1: काय हो?
0: अगं या पिशव्या अशा ओसरीवर का ठेवल्यास?
1: कोणत्या पिशव्या?
0: अगं ह्या काय इथे आहेत त्या? अगं आणि ते सुद्धा ना माझ्या नेहमीच्या बसायच्या खुर्चीवरच ठेवल्यास बघ.
1: अरेच्चा, ह्या उचलल्या नाही का मी?
0: हां
1: मगाशी काहीतरी काम आठवलं म्हणून हे इथेच ठेवून तशीच आत गेले मी. नंतर विसरलेच हा उचलायला.
0: मग
1: थांबा थांबा, उचलते आणि आत नेऊन ठेवते.
0: नशीब बघितल्या म्हणून मी त्या पिशव्या, नाही तर मोबाईलवर बातमी बघत येत होतो, पटकन लक्ष गेलं म्हणून, नाहीतर तंद्रीत त्या पिशव्यांवरच बसलो असतो.
1: म्हणजे 4 दिवसांच्या मेहनतीवर पाणी फिरवलं असतात माझ्या.
0: अरे बा माई, 4 दिवस झालेत म्हणजे ताकातल्या मिरच्या चांगल्या वाळल्या असतील की, म्हणजे आजच्या रात्रीच्या जेवणात पाहिजेत बरं का ते मिरच्या?
1: आली फरमाईश, त्याच्यावर पुढचे किमान 4 महिने काढायचेत हे लक्षात असू द्या फक्त.
0: अगं किती चांगल्या लागल्या तरी मिरच्याच त्या, एक वेळेला खाऊन खाऊन खाणार तरी किती? या बघ किती आहेत त्या, आरामात जातील 4 महिने, तू काळजी करू नकोस माई.
1: या बघ किती म्हणजे?

0: ह्या बरं आहे मग, नाहीतर आधी आधीपर्यंत खतासाठी संघाच्या हापिसात किती याला फेरा व्हायच्या त्याला काही हिशेबच नव्हता. त्यात पण ही भली मोठी लाईन असायची बघा.
1: हो ना, कधी कधी तर दिवसही जायचा त्यात.
2: हो ना, त्यामुळे हे बरं केला यावेळेला.
1: हो पण यात काळा बाजार तर नाही ना होणार? म्हणजे मागच्या वेळी नाही का कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता?
0: तर केवढे भाव वाढवून ठेवले नि होते. देवा देवा, नशीब साठेबाजांचं बिंग येलेवर फुटलं होतं म्हणू, नाहीतर चढ्या दरानेच खत इकत घ्यायची येल आलेली होती.
1: हो हे थांबायला पाहिजे हा. म्हणजे काही लोक खत लपवून ठेवतात आणि नंतर भाव वाढवतात.
2: होय होय, बरोबर आहे ना तुमचं म्हणणं. पण मला खात्री आहे यावर बैठकीमध्ये नक्कीच काहीतरी चर्चा झालेली असणार आहे. हा
3: हो, झाली म्हणजे काय? झालीच आहे. कृत्रिम टंचाई करणाऱ्यांना शोधा असं स्पष्ट आदेश दिलेले आहेत बघा.
2: असं म्हणतोयस? मग चांगलंच आहे. म्हणजे आता सदोबा साठेबाजांना आळा बसेल असं म्हणायला हरकत नाही तर.
3: होय होय.
2: मी तर असं ऐकलंय की भात खरेदी केंद्रासाठी 21 शेल्टर हाऊस वापरणार आहेत. खरंय का ते?
3: होय होय, तो पण खराय.
0: व भारी आहे की हे पण.
2: होय ना.
0: नाहीतर भात इकायला गेलं की रांगेत उभं राहून माणूसच ताणल्यासारखा सुकतो.
1: हे बाकी खरं बोललीस.
3: लक्ष्मी मात्र खरं बोलली. गेल्या वर्षी काहीतरी 40,000 टन भात झालेलं आहे आपल्याकडे, पण यंदाच्या हंगामात 75,000 टनाचं लक्ष आहे अण्णानू.
1: म्हणजे आता भाताचं राज्यच येणार म्हणायचं.
0: नाही तर सगळं ठीक आहे, पण मला आधी एक गोष्ट सांगा, ती म्हणजे बियाणं कधी मिळणार आहे?
3: बरोबर मुद्दा लहान
2: शोभतेस हा, कधी शेतकऱ्याची बायको शोभतेस तू.
1: मग काय, बघा ना कसा नेमका प्रश्न पडला तिला.
0: तर काय वो, बियाणं येलेवर मिळालं तर पेरणी येलेत होते बघा.
3: तू लक्ष्मी काय बी टेन्शन घेऊ नकोस, कारण तुझं म्हणणं शासनानं ऐकलेलं आहे आणि बियाणं येलेवर देण्याचे आदेश दिलेले आहे.
0: ऐकायच पाहिजे, आम्ही जनता आहोत म्हणजे आमचं ऐकायच पाहिजे ना शासनान. काय व माईनू, बरोबर की नाही?
1: हो ग बाई, अगदी बरोबर आहे तुझं.
3: आणि अण्णानू, फलपीक विम्याची माहिती पण गावोगावी पोहोचवायला सांगितलेली आहे त्या मीटिंग मध्ये.
1: अरे ते फार गरजेचं आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसानं आंबा गेला, पण अर्ध्या लोकांना विमा भरायचाच माहीत नव्हता.
3: हो ना.
0: अव माईनू, माहितीपेक्षा बघा आपोआच लवकर पोहोचतात गावात.
1: अगदी खरंय, कोणी शिंकला ना तरी दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरते, भयंकर आजारी आहे म्हणून.
3: तर काय वो.
2: काहीही असलं ना तरी सरकारच्या या वेगवेगळ्या योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
1: हो, योजना चांगल्याच असतात, पण त्यांची माहिती शेवटपर्यंत पोहोचत नसल्यानं योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी असते.
3: या बाकी बरोबर बोलला वा माईनू. योजनांचा लाभ घ्यायला काहीच हरकत नसते, पण काय काय येलेला ती भाराभर कागदपत्र जमवेपर्यंत नाकी दम येतो.
1: अरे बाबा,
0: एक सही हित, दोन फोटो तित, मग काय आधार कार्ड, मग काय 7-12, मग अजून काय काय, यादीच संपत नाही बघा अजिबात.
3: आणि त्यात पण सगळी कागदपत्र नीट जमा केली आणि अधिकाऱ्यांचं मग त्याच्यावर ठरलेलं वाक्य, उद्या या. म्हणजे झालं, संपला, तिथंच सगळा कारभार सगळा सगळा तिथंच संपतो ना.
2: हो हो, मात्र हे होऊ नये म्हणूनच सगळ्यांना सूचना तर आहेतच ना. म्हणजे शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी टार्गेटही दिलंय, जेणेकरून उद्या या नंतर या असे हेलपाटे घालावे लागणार नाहीत. हा
0: बरंच काय काय चांगलं केलं ह्या मीटिंगी.
1: अरे चा, पाऊस आला वाटत.
2: होय होय, बहुतेक आला हा पाऊस.
3: मान्सून पूर्व पावसाला जोरदार सुरुवात झाली अण्णानू, एकदम सॉलिड.
0: अरे देवा, काय हा आवाज, मला तर ना हे असं चमकायला नि गडगडायला लागलं की लय भीती वाटते बघा.
3: ही बघा भित्री भागूबाई.
1: ए नाही हा सदू, काही वेळा मलाही खूप भीती वाटते. म्हणजे काळजाचा थरका पुरतो नुसता, विजा कडाडण्याच्या विचित्र आवाजाने. हा
0: झालं, आता बोला.
2: तो आता काय बोलणार.
0: आता पाऊस पडायला लागलाय म्हणजे लाईट नक्की जाणार बहुतेक.
3: बोलली हा.
1: पावसाचं आणि लाईटचं हे भारी नातं आहे, एक आला की दुसरा जातो.
0: तशी पण आज दिवसभर कुठं लाईट होती? माझं तर भाजकं वाटण वाटायचं होतं दुपारी. वाट बघतली बघतली नि सगळं पाट्यावर वाटून मोकली झाले.
1: होतं बाई
3: असं काय करतेस आता पावसाला?

0: अव्वल आला आहे की नाही, मग त्यांनी पण आपली कामं सुरू केलेली आहेत ना.
1: हां, म्हणजे परवाच नाही का ते वायरमन आले होते, नेहमीचे येतात ते, आणि ते सांगून गेले काय माहितीये का की काही ठिकाणी फांद्या मारायच्या आहेत म्हणून लाईट बंद ठेवणार आहेत असं बोलले ते.
0: अहो अन्नानू,
1: हां
0: मी बोललो होतो हिला आदल्या दिवशी,
1: हां
0: उद्याच्याला लाईट नसतील, कधी
1: बर
0: येतील काय पत्ता नाही म्हणून, पण हीच विसरली ना.
2: हां तो मग काय झालं आता, काय काय म्हणून लक्षात ठेवायचा, इसरलो कामाच्या नादात
0: हे बघा हे असं आहे, तिच्या कामाच्या नादात ही इसरली.
1: चला, म्हणजे आता ना हळूहळू पावसाला सुरुवात होतीये असं म्हणायला हरकत नाही, कारण आता हा अधूनमधून वर्दी देत राहणारच येत असल्याची.
0: तरी एक बरं झालं, अजून आहेत 8-10 दिवस
1: हां
0: करत अवलंबून नाही राहिलो, आणि गेल्या आठवड्यात मशागतीची सगळी कामं उरकून घेतली अन्नानू.
2: तर काय, आता हळूहळू पेरणी उरकून घेतली की थोडे दिवस बघा निवांत जातील.
3: हो ना, मग परत लावणीची गडबड काय, मग पुढचे काही दिवस तरी सदू आणि लक्ष्मीचं दर्शन दुर्मिळ. हा
1: होय होय होय, माई माई तू एक काम कर, काय माहितीये, हा तू आताच ना काय त्या पोटभर गप्पा मारून दे यांच्याशी, नाहीतर म्हणशील हे म्हणायचं राहिलं हे सांगायचं राहिलं असं करत राहशील.
2: कशाला कशाला, किती पण बिझी असलो ना तरी मुद्दाम येल काढून तू म्हणला, आणि माईला भेटाया आणि गप्पा माराया, आम्ही नक्की येणार.
0: वय तर येणारच,
1: यात
0: काही इच्छाण्यासारखं आहे. अण्णा आणि माईंकडे आल्यानंतर येल कुठं कसा जातो त्याचा पत्ताच लागत नाही.
2: आणि चार चांगल्या गोष्टी समजतात ते यगलच, म्हणजे काय तर तुमच्याशी बोलणं, गप्पा मारणं, य टॉनिक बेस्ट आहे बघा.
3: खरंय, मलाही फार बरं वाटतं तुमच्याशी बोलून.
1: हो, म्हणूनच तर म्हटलं पोटभर गप्पा मारून घे.
2: नाही नाही अण्णानू, आमच्या गप्पा काय कधी पूर्ण व्हायच्या नाहीत बघा. आता किती पण गप्पा मारल्या तरी उद्याच्याला पुन्हा तेवढ्याच गप्पा मारायची तयारी आहे बघा आमची.
3: अगदी बरोबर बोलली
0: अण्णानू. अहो मगाशी ना सहजच बाजारात गेलेलो होतो, म्हणजे काय काम नव्हतं, त्या साईडला गेलेलो तर सहजच आपला बाजारात फेरफटका मारला. भाज्यांच्या किमती ऐकून अण्णानू मी आवाक झालेलो आहे.
3: का रे?
0: अहो एक एक भाजी 20 ने 25 रुपयाच्या खाली नव्हती.
2: बापरे, काय सांगताव काय
0: म.
1: हा आता महागाई वाढणार म्हणजे फक्त भाजीपालाच नाही तर अन्य वस्तूही थोड्या महाग होणारच हे गृहितच धरायला हवं ना.
2: ते आणि का हो अण्णानू?
1: अगं लक्ष्मी, गेल्या 10-12 दिवसामध्ये ना 4 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या ना, मग हा परिणाम जाणवणारच आता.
0: हा अगदी बरोबर बोलला अण्णानू.
2: तो पण आहेच म्हणा.
3: ह्यासाठी ना एक उत्तम पर्याय म्हणजे किचन गार्डन ही संकल्पना.
2: आता किचन गार्डनचं ह्या काय फॅड नवीन?
3: अगं किचन गार्डन म्हणजे आपण गावात नाही का परसदारात घरापुरता भाजीपाला पिकवतो तेच.
2: असं वय?
1: हा म्हणजे जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या भाज्या घरच्या घरीच पिकवायच्या, आणि ज्यांच्याकडे पुरेशी जागा नाही त्यांनी शक्य होईल तसं कुंडीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचा.
0: अण्णानू आपलं एकच म्हणणं आहे.
3: ते काय? आणि आता
0: भाजीपाला कुठेही पिकवा पण तो सेंद्रिय असला पाहिजे.
2: हा 100% बरोबर.
3: हो ना, आवश्यक तिथे रासायनिक खतं ठीक आहेत पण त्यांचा वापर देखील कमीच हवा. हा
2: वय, आणि आपल्या गावातल्या कृषी अधिकाऱ्यांनी पण सांगितलं नाही की सेंद्रिय शेतीमुळे जमीन पण चांगली राहते आणि खर्च पण कमी होतो.
1: अगदी बरोबर. अगं लक्ष्मी, आमच्या वेळेला ना तर सगळी शेती नैसर्गिकच होती. हा
3: हो ना, शेणखत, कंपोस्ट, अगदी फवारणीसाठी सुद्धा गोमूत्र किंवा जीवामृताचा वापर व्हायचा आणि त्याचा उत्तम परिणाम पण दिसायचा. हा
0: आणि त्यामुळेच मातीची ताकद टिकून राहायची आणि भाज्यांनाही खरी चव असायची त्यावेळेला.
2: तर काय, आता पण लोका सेंद्रिय मालाला जास्त पसंती देतात बघा.
1: पण फक्त जुन्या पद्धतीवरही राहायचं नाही बरं का, म्हणजे आधुनिक गोष्टी ही शिकणं तितकंच महत्वाचं आहे.
3: हो बरोबर आहे अण्णांचं. आणि आता तर मोबाईलवर पण हवामान, बाजारभाव, बियाण्यांची सगळी माहिती मिळते म्हणे.
0: मग शेतकरी पण स्मार्ट झालेले आहेत. हाय कुठे तुम्ही?
1: अरे काळानुसार बदललंच पाहिजे, म्हणजे जुन्या अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेती फायदेशीर होईल. काय सदोबा लक्ष्मीबाई, बरोबर ना?
2: अगदी बघा 100% बरोबर. हा
3: शेती छोटी असो किंवा मोठी पण कष्ट, योग्य नियोजन आणि नवीन माहिती यांची सांगड घातली ना तर शेतीतून हमखास उत्पन्न मिळतं.
0: आई नो.

0: यावरूनच मला आठवलं, यंदा खाल्यात पडवलीचा मांडव घालायचा आहे असं आम्ही ठरवलेलं आहे.
1: पण येल हाय त्याला अजून?
2: हो हो घाल, आणि लागली की आणूनही दे बरं.
0: तर ते काय सांगणं झालं म्हणायचं माईनो?
1: बाहेर पावसान चांगलाच जोर धरला नाही म्हणायचा.
3: होय ना,
2: बघ तरी कसा मुसळधार पडतोय.
1: अहो माईनू, ह्या अवकाळी पावसामुळं बऱ्याच ठिकाणी पावसात उगवतात त्या रान भाज्या रुजून सुद्धा आल्या असतील की.
0: अगं पाऊसच तसा धोधो पडतोय तर काय होईल आणखी.
3: होय ना, म्हणजे लागतोय तिथे चांगलाच लागतोय, नाही तिथे अजिबातच नाही.
2: चला म्हणजे यंदा रानभाज्या लवकर खायला मिळणार तर.
0: वय आणि माईनू, तुम्ही नेहमी त्या रानभाज्या वेगवेगळ्या पद्धतीनं बनवता ना, त्या मला पण पाहिजेत. हा
2: हो,
0: आत्ताच सांगून ठेवते आपलं.
1: वय वय, मागच्या वर्षी फोडशीच्या भाज्या काय भारी केल्या नाही होत्या माईनी. आहा, चव अजून तोंडावर रेंगलते बघा.
2: नक्की देणार. हो पण त्याआधी ही ताकातली मिरची न्या बघू.
0: काय ताकातल्या मिरच्या? अरे वा, एकदम भारी काम आहे.
1: अरे वा वा वा, माईनू लय भारी केला. आत्ताच बघा तोंडाला पाणी सुटलं. कधी एकदा ते तलून खातोय असं झालं.
3: बघितलंस माई, या दोघांचीही तीच प्रतिक्रिया आहे जी मी मगाशी दिली.
2: अहो मला सुद्धा तशीच अपेक्षित होती. कारण त्यांनाही 2 वर्षानंतर मिळणार आहेत. म्हणूनच सदूकडेही जास्तीच्याच दिल्यात. मला माहित होत दोघांनाही आवडतात या मिरच्या, त्यामुळे जराशा देऊन भागायचं नाही यांचं. म्हणून मी मगाशी ओसरीवर बसून द्यायच्या पिशव्या बांधून ठेवल्या, त्यात सदू आणि लक्ष्मीला देताना जरा हात मोकळाच ठेवलेला.
0: असायलाच पाहिजे, नाहीतर संपल्यावर पुन्हा मागायला आलो असतो मी.
2: अरे संपल्या तर नक्की ये, तुला देणारच ना रे.
3: सदोबा असं नाही, चिटिंग नाही करायचं. म्हणजे पुरवून पुरवून खायचं. तुला तुझी वाटणी मिळाली आहे की नाही, आता माझ्या वाटणीमध्ये यायचं नाही.
0: मी मागितल्यावरती माईनी नाही म्हणणं अशक्य गोष्ट आहे.
3: पण त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. सदो
0: आता संपली तर मागणारच ना.
3: हा थांब थांब, मी ना माझ्या वाटणीचं पुडकं दडवूनच ठेवणार आहे, म्हणजे अगदी माईला सुद्धा सापडणार नाही बघ.
0: तुम्ही ठेवलेलं तुम्हाला तरी सापडेल ना, म्हणजे.
3: हो हो, मला सापडेल, मला बरोबर सापडेल. आणि माझी मी तळून खाईल, कोणालाही न दाखवता पुन्हा, आणि ते पुडकं त्याच जागेवर लपवून ठेवीन.
2: काय काय चाललंय तुमचं दोघांचं?
1: अहो बघा तरी कसे लहान पोरांसारखे करतायत ते. येरवी गावात अगदी रुबाबानं फिरणारे दोघे साधे ताकातल्या मिरच्यांसाठी असं काय करतात या कुणाला सांगून खरं तरी वाटेल काय वो?
2: नाही ना. अहो तुम्ही काय करताय असं? मगाशी म्हटलं ना मी तुम्हाला, आहेत पुरेशा म्हणून.
1: आणि तुम्ही वो
0: काय झालं?
1: बघा तरी एकदा माईनी दिलेली ती पिशवी किती आहे त्याच्यात,
0: ते बघितल्या म्हणून सांगितलं.
1: संपत नाहीत बघा आता. आणि उगीच काय लहान पोरांसारखं चाललंय तुमचं.
3: अगं लक्ष्मी, असे छोटे छोटे क्षण जगता आले पाहिजेत. हा आता तुम्हीच बघा ना, अगदी साधी गोष्ट आहे, त्याच्यावरनं आमच्यामध्ये गमतीदार तुतू मैमय रंगली की नाही. पण तुम्ही दोघींनी खळखळून हसलात, त्याच्यावरून तुम्हाला आनंद मिळाला की नाही सांगा बघू मला.
2: अहो खरं तर लक्षातच नाही आली ही गोष्ट.
1: या खरं आहे, हल्ली माणूस ना त्या यंत्र मानवासारखा झालाय. तो यंत्र मानव नाही काय, त्याला कशा सूचना दिल्यावर तो तेवढीच कामा करतो. तसं जगणं झालंय बघा, रोज तेच तेच सूचना दिल्यासारखं जगायचं आणि घडाल्याच्या काट्यावर धावायचं बघा.
0: मग टेन्शन, तणाव, मानसिक आणि शारीरिक त्रास आणि बाकीची दुखणी आहेतच पाचवीला पुजलेली.
2: खरंय बाबा, रोजच्या जगण्यात पण असा आनंद शोधण्यासाठी रोज कुठे बाहेर फिरण्याची गरज नाही की अवास्तव पैसा खर्च करण्याची गरज नाही. खर्च करावा लागेल तो फक्त वेळ, आणि तोही आपल्या माणसांसोबत.
3: आणि मग तो कोणाबरोबरही वेळ घालवा, म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, मुलं, बायको, नवरा, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या वाटणीचा वेळ घालवला की सगळेच आनंदी आणि समाधानी.
0: काय
1: एक नंबर बोलला बघा अण्णांनू.
2: नाही म्हणजे आताची सगळी जीवनशैली पाहता प्रत्येक वेळी प्रत्येकाला हे सगळं करणं शक्य होणार नाही हे अगदीच मान्य आहे. कारण आज प्रत्येक जण व्यस्त आहे, जो तो कामात अडकलेला आहे. पण त्यातूनही जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा एकत्र बसून असा प्रयोग केला पाहिजे, याचा परिणाम नक्कीच चांगला दिसेल.
3: अगदी बरोबर बोललीस माई. आणि महत्वाचं काय माहितीये का, चांगला संवाद होणं. रोजच्या कंटाळवाण्या शेड्यूल मधून असा थोडा वेळ काढून आपल्या माणसांसोबत संवाद साधला, विचारपूस केली ना की आपलंही मन समाधानी आणि समोरचाही खुश.
0: बरोबर बोलला अण्णांनू.

0: कशाला होत आहेत मानसिक काय तर आजार आणि काय हे सगळे आजार कोसो दूर पळती.
1: हो मग अशी लक्ष्मीच म्हणाली नाही का की आपल्याशी बोलणं, आपल्याबरोबर वेळ घालवणं त्यांच्यासाठी टॉनिक आहे म्हणून. मग मी तर म्हणतो असं टॉनिक प्रत्येकानं आठवड्यातनं एकदा तरी आपापल्या माणसांसोबत घ्यायलाच हवं, म्हणजे सगळे आजार छू मंतर होतील बघा.
2: मग उगाच म्हटलं काय मी मगाशी किती बिझी असलो तरी मुद्दाम येल काढून येणार म्हणून.
1: बरोबर.
2: आता बघा एवढा वेळ झाला आम्हाला येऊन पण ना तुम्हाला कळलं ना आम्हाला कळलं.
3: अरे ग वेळ कसा पटकन निघून जातो, गप्पा मारता मारता तर केळफूल पण साफ करून झालं बघ.
2: वय वय तो मात्र खरं आहे.
1: बर माई हातातलं काम उरकलं ना.
3: हो
1: आता मस्तपैकी चहा झाला पाहिजे.
0: पावसानं वातावरणात पण गारवा आलेला आहे बघा, म्हणजे लगेच झाला की बरं आहे त्याच्यावरती.
1: हो ना, आणि अशा वातावरणामध्ये खर तर मस्त गरमागरम कांदा भजी पण झाली पाहिजे.
0: काय बोललो ना अण्णानू.
2: नाही नाही अण्णानू, तुमचा विचार चांगलाच आहे त्यात शंकाच नाही.
1: होय ना,
2: पण आता माईंना स्वयंपाक पाण्यात पण बघायचं हाय, त्यामुळे हा बेत कॅन्सल.
1: बर बर.
0: हा पण माईंच्या हातची आल्याची चाय मात्र हवी. आणि कांदा भजीचं म्हणाल तर जरा पावसाला सुरू होऊ दे, मग आपण गप्पांचा फड रंगवत मस्तपैकी कांदा भजीवरती पण ताव मारू. काय म्हणता, बेस्ट आयडिया आहे ना?
2: एकदम बेस्ट.
1: हो हो
3: चला आता सगळ्यांसाठी मस्त पैकी चहा आणते मग तर झालं.
2: वय वय, आणि चाय झाली की आम्ही पण निघताव लगेच, पावसान जोर कमी केलाय तेवढ्यात घर घाटलीला बरा.
0: अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी.
3: चला.

आताच आपण गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद ऐकलात. याचं लेखन केलं होतं कोमल कळंबटे यांनी, तर सहभागी कलाकार होते रोहित देव, मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. बऱ्यात मंडळी, कार्यक्रमाची वेळसुद्धा आता संपत येते, तेव्हा मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, पूर्वजांनी पाणी व्यवस्थापनासाठी केलेली व्यवस्था म्हणजे बारव याविषयी इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र बारव चळवळीचे स्वयंसेवक श्रीरंग राजेंद्रप्रसाद मसूरकर यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: महाराष्ट्र बारव मोहीम ही या ज्या पुरातन विहिरी आहेत, पुरातन तरी बारव आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी सुरू झाली एक लोकचळवळ आहे. तुम्ही स्वतःहून एखाद्या बारवेचं संवर्धन करताय, याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या बारव मोहिमेच्या लोकचळवळीचा एक भाग आहे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या बारवांबद्दल नक्की ऐकूया शुक्रवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. त्यासाठी ट्यून करूया रेडिओ सेट 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक

0: सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी DK शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित DK शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत RPIला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी RPI युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही दर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक MLC आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या

0: आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बीनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हीनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देश कालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला. तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

पद्मजा फेणाणी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली इंदिरा संत यांची गीतरचना ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना ऐकूया, गायले सुमन कल्याणपूर यांनी.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर शंकर महादेवन यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे केदार पंडित यांचं.

0: श्रोतेहो, पूर्वजांनी पाणी व्यवस्थापनासाठी केलेली व्यवस्था म्हणजे बारव याविषयी इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र बारव चळवळीचे स्वयंसेवक श्रीरंग राजेंद्र प्रसाद मसूरकर यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: महाराष्ट्र बारव मोहीम ही या ज्या पुरातन विहिरी आहेत, पुरातन तरी बारव आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी सुरू झाली एक लोकचळवळ आहे. तुम्ही स्वतःहून एखाद्या बारवेचं संवर्धन करताय, याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या बारव मोहिमेच्या लोकचळवळीचा एक भाग आहे.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या बारवांबद्दल नक्की ऐकूया शुक्रवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. त्यासाठी ट्यून करूया रेडिओ सेट 1143 kHz किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

रवींद्र साठे यांनी गायलेल्या सुधाकर नेर्लेकर यांच्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर 9:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट्स दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं विठ्ठलभाई पटेल यांचं, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट आहे बॉबी।

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कटी पतंग या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत होतं राहुल देवबर्मन यांचं.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत किशोर कुमार आणि मन्नाडे यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं. चित्रपट आहे शोले आणि संगीतकार राहुल देवबर्मन.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि चित्रपट होता मिस्टर नटवरलाल. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातलं गुलशन बावरा यांचं गीत खेल खेल में. या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानंतर रजनीगंधा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट अनामिका.

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या अनामिका या चित्रपटातल्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.

आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित रत्नाकर पै यांचं गायन. सुरुवातीला त्यांनी गायलेला राग दीपकी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रत्नाकर पै यांचं गायन आज आपण ऐकलं. त्यांनी गायलेले राग दीपकी आणि मालवी आम्ही प्रसारित केले. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, उद्या रात्री 10:30 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संध्या फडके यांनी सतारवादनात सादर केलेला राग छायानट आपण ऐकू शकाल.

यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: to decide on the resignation submitted by Siddaramaiah. The National Testing Agency has released revised examination dates and admit cards for the Common University Entrance Test Undergraduate 2026 examinations for admission to programs across central and participating universities. The examinations will now be conducted on 31st of this month and 6th and 7th of next month. The examination, which was scheduled for today, was rescheduled due to Eid al-Azha. NTA said that admit cards for candidates appearing for the test on Sunday can be downloaded from the official website of ntacuet.nta.nic.in. And that is the end of this news bulletin.
1: या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 पहिल्या सभेत. तोपर्यंत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 पहिल्या सभेत. तोपर्यंत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.